सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत स्वागत करते. मी भारती कुलकर्णी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ, शके 1948, 17 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी श्रोते हो आत्ताचं पण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे ठीक 6 वाजतायत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांच्या स्वरातली वसंत बापट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आता ऐकूया अरुण दाते यांचा स्वर.

अरुण दाते यांच्या स्वरातली ही भक्तिरचना आपण ऐकलीत. आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर आणि संगीत असलेली संत सोहिरोबा यांची ही रचना.

संत सोहिरोबा यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आणि स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली शांताराम नांदगावकर यांची ही रचना. संगीत आहे अनिल हरुण यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं. आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातली ही भक्तिरचना.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत आणि श्रोते हो या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:25 झालीत. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोते हो 17 जून या तारखेचं महत्व जाणून घेऊया. 17 जून 1991 या दिवशी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. 1963 अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं सार्वजनिक शाळांमधून बायबलचं पठण करणं कायदेबाह्य ठरवलं. 1940 दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधून माघार घेण्यास सुरुवात केली. आज जन्मदिवस असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत. 1981 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन. भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसचा आज जन्मदिन. 1973 त्याचा जन्म झाला. जगातल्या सर्वोत्कृष्ट डबल्स खेळाडूंपैकी एक अशी लिएंडरनं स्वतःची ओळख बनवली.
2: Mate, it's going really well so far, so why switch? We're giving all the 40-year-olds a chance to believe that we can also be great at 40.
1: 17 जून 1867 या दिवशी सत्यशोधक समाजाचे एक आधारस्तंभ भास्करराव जाधव यांचा जन्म नागाव जिल्हा कुलाबा इथं झाला. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही नावं ही आहेत. 1297 संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर इथं समाधी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचं निधन 1674 या तारखेला पाचाड इथं झालं. 1928 ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी आणि लेखक पंडित गोपबंधुदास तथा उत्कलमणी. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं निधन 17 जून 1895 या दिवशी झालं. सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. 1983 चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि वितरक शरद पिळगावकर. आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्वानं आणि सहज सुंदर अभिनयानं रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल यांचा आज स्मृतिदिन. 1965 त्यांचं निधन झालं.
3: ऐसे जीवन का तो कोई मतलब नहीं जिसमें कोई ख्वाहिशें ना हो या कोई तमन्नाएं ना हो, मगर आपकी जिंदगी के दायरे के बाहर बहुत से लोग, उनको भी आपने कभी देखा है जो मेहनत मजदूरी करके कमाते हैं और खाते हैं और जिंदगी का मजा लेते हैं. आपके साथ तकलीफ है,

0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोता आता सकाळचे 6:30 वाजतात.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: आता ऐकूया गोपाळ गणेश अगरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन. लेखन आहे डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांचं, तर वाचन स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
2: इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हा ध्येयवाद जीवनभर जोपासणारे बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांचं व्यक्तिमत्व संस्मरणीय आहे. अवघं 39 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या आगरकरांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शेती, व्यापार, स्त्री सुधारणा, साहित्य, राजकारण, धर्मसुधारणा, स्वातंत्र्य, विवाह संस्था, कुटुंब संस्था अशा अनेक विषयांवर स्वच्छ, स्पष्ट, सुधारणावादी आणि इष्ट विचार मांडले ते प्रेरणादायी आहेत. कौटुंबिक दारिद्र्याशी झुंज देत आगरकरांनी एम एपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आपल्या आईला निक्षून सांगितलं, आई, आपल्या मुलाला मोठ्या पगाराची नोकरी लागेल असं तू समजत असशील, परंतु तुला सांगून टाकतो की विशेष संपत्तीची आणि सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार. गोपाळ गणेश आगरकर यांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना महत्त्व दिलं. त्यामुळंच लोकमान्य टिळकांशी त्यांचा वादविवाद झाला. बुद्धिवादाच्या आधारे सर्वांगीण सामाजिक सुधारणा सांगणारे आगरकर स्वातंत्र्याकांक्षी आणि तितकेच राष्ट्रप्रेमीही होते. जन्माधिष्ठित जातीव्यवस्था आणि धर्मसंस्था यामुळं मानवी जीवन उद्ध्वस्त होत असल्याची खंत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. जीवनातील सर्व प्रश्नांचा विचार हा बुद्धीचा निकष लावून केला पाहिजे यासाठी त्यांनी अनेक सामाजिक विकृतींवर, रूढी परंपरेंवर शब्दप्रहार केले. आगरकरांचं वाचन, लेखन, चिंतन आणि कार्य नवतेचा शोध घेणारं होतं. त्यांच्या मनावर पाश्चात्य सुधारणावादी विचारमंतांचा प्रभाव होता. ऑगस्टस कॉम्प्ट, जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर यांचं लेखन त्यांनी मनापासून वाचलं होतं. पुण्यात त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत सहभाग घेतला. निरक्षर समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे ही त्यामागील भावना होती. आगरकरांच्या वडिलांचं लवकर निधन झालं. आई दारिद्र्यात दिवस कंठत होती. इंग्रजी राजवटीत आपलं दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण आणि दुबळेपणा संपवायचा असेल तर सामाजिक सुधारणांना प्राधान्य द्यायला हवं असं ते मानत होते. गोपाळ गणेश आगरकरांनी केसरी, मराठा या वृत्तपत्रांमधून सामाजिक सुधारणांचे प्रभावी विचार मांडले. वृत्तपत्रांचे संस्थापक, संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, कर्ते सुधारक, स्त्री हक्काचे प्रखर पुरस्कर्ते, शेती सुधारक, स्वदेशी व्यापाराला प्राधान्य देणारे उदारमतवादी, देशभक्त, सृष्टी, संस्कृती, साहित्य, भाषा, व्याकरण याबाबतीत गुणवत्तापूर्ण लेखन करणारे आणि परखड विचार मांडणारे तत्ववेत्ते म्हणून आगरकरांची कामगिरी बहुअंगानं लक्षात घेतली पाहिजे. ब्रिटिशांनी अनेक मार्गांनी भारताचं आर्थिक शोषण केलं.

0: आगरकरांनी या अर्थशोषणावर प्रखर भाष्य केलं. स्वदेशीला, व्यापाराला, औद्योगिक प्रगतीला आणि शेती सुधारणेला प्राधान्य दिलं. आगरकरांचे विद्यार्थी असलेले केशवसूत आणि हरिभाऊ आपटे यांनी पुढं आगरकरी सुधारणावादाला आपल्या लेखनातून प्रतिष्ठा मिळवून दिली. आगरकरांनी धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम या चार पुरुषार्थांना महत्त्वाचं मानलं, परंतु त्यात त्यांनी धर्म आणि मोक्ष यांना अधिक प्राधान्य दिलं. भारतीय संस्कृतीतील नीतिमूल्य जपण्याचा विवेकवादी भूमिकेतून पुरस्कार केला. जाती संस्थेमुळं समाजात विषमता निर्माण होते. धर्मातील खुळ्या, बुरसटलेल्या जुन्या परंपरांमुळं मानवी जीवन गंजून जातं. देव न मानणारा देव माणूस असं आगरकरांचं व्यक्तिमत्व समर्पणशीलतेचा एक आदर्श आहे. गोपाळ गणेश आगरकरांनी व्यक्तिवाद, उदारमतवाद आणि उपयुक्ततावाद यांना भारतीय तत्वविचारांची बैठक प्राप्त करून दिली.
1: गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन श्रोते हो आताच आपण ऐकलं. लेखन होतं बाबूराव उपाध्याय यांचं, तर वाचनस्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:35 होत आहेत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आहे आपल्याबरोबर भारती कुलकर्णी. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी. या कार्यक्रमात एकात्मिक पद्धतीचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणं याविषयी माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. सादर करते आहेत नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर. या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती. सादर करते विजय भुयार. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलन आहे नवनाथ खराडे यांचं. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. तर 7:50 गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो हा प्रायोजित कार्यक्रम. 8:15 ऐकू शकाल नाट्यसंगीत. 8:40 गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, 9:30 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू, 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता मिश्र संगीत, 11 वाजता हिंदी चित्रपट संगीत, तर 11:15 वाजता आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

दुपारी 1 ते संध्याकाळी 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 5:02 सुरू होईल आमची सायंकालीन प्रसारण सभा. यात सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम. सूत्रसंचालन आहे कोमल पाटील यांचं. सादर करते सुदाम बटुळे. 6:00 ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 6:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड यांच्यात लीड्स इथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून. खेळ संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. दरम्यान 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून.

साडेसात वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमात सुरुवातीला कांदा साठवण तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख विक्रम कड यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर याच कार्यक्रमात कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी कृषी महाविद्यालय लोणी इथल्या सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. रात्री 9 वाजता हॅलो डॉक्टर हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम. आजचा विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार. सहभागी तज्ज्ञ आहेत आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. 11:15 जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. आणि याशिवाय श्रोते हो सर्व बातमीपत्र नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूया एकात्मिक पद्धतीचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणं. याविषयीची माहिती वाचनस्वर आहे गौरव वने यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जाणून घेणार आहोत विविध एकात्मिक पद्धतींचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणे याविषयीची माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, आपली जमीन पिकांना अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी सक्षम बनवणं हाच आपल्या नैसर्गिक शेतीचा पाया आहे. अर्थात ही परिस्थिती ठेवण्यासाठी सेंद्रिय पदार्थ हा एकमेव घटक काम करत असतो. म्हणूनच सेंद्रिय पदार्थाला जमिनीचा आत्मा म्हणून संबोधलं जातं. सेंद्रिय खतांचा जास्त वापर, पारंपरिक पीक पद्धतीत पिकांची फेरपालट, मिश्र पीक पद्धत, हिरवळीचे पिकं, पालापाचोळा, शेण, गोमूत्र यासारख्या एकात्मिक पद्धतींचा समावेश केल्याने जमिनीची उत्पादन क्षमता टिकवणं देखील शक्य होतं. आणि अन्नद्रव्य पुरवठा पिकांना संतुलित प्रमाणात मिळवण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. सेंद्रिय खतं हे जमिनीचं खरं अन्न असून त्यातूनच जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात. तसंच खतांची कार्यक्षमता वाढून चुनखडीची तीव्रता देखील कमी होते. सेंद्रिय खतांचा वापर करताना शेणखत, कंपोस्ट, निंबोळी पेंड, एरंड पेंड, प्राणीजन्य खते यांचा वापर करावा. तसंच नाडेप कंपोस्ट किंवा गांडूळ खत उत्पादन प्रकल्प सुरू करून अगदी कमी वेळात उत्तम प्रतीचं खत आपल्याला निर्माण करता येतं. हिरवळीच्या खतामध्ये ताक, धैंचा, चवळी किंवा इतर द्विदल पिकांची लागवड सलग पीक किंवा आंतरपीक करून कमी कालावधीत भरपूर सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा जमिनीला करता येतो. तसंच हिरवळीच्या पिकांची निवड करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, शारवट किंवा चोपन जमीन असेल तर धैंचा हे पीक निवडावं आणि सर्वसाधारण जमिनीसाठी तागाची निवड करावी. आता जाणून घेऊयात जीवाणूयुक्त शेण गोमूत्र स्लरी अर्थात जीवामृत कसे तयार करावे याविषयीची माहिती. पिकांची पांढरी मुळी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि जलधारण शक्ती वाढवण्यास जीवामृत खूप मदत करत असतं. तसंच उपयुक्त जीवाणूंची भरपूर प्रमाणात वाढ होण्यास देखील मदत करत असतं. फळांचे आकारमान, रंग आणि इतर गुणधर्म सुधारण्यासाठी जीवामृताचा उपयोग होत असतो. शेण गोमूत्र स्लरी बनवण्याची पद्धत. स्लरी बनवण्यासाठी सुरुवातीला 200 लिटर क्षमतेची प्लास्टिक किंवा सिमेंटची टाकी घ्या आणि त्यात सुरुवातीला 150 लिटर पाणी टाकून त्यात शेण 30 किलो, गोमूत्र 15 लिटर हे एकत्र घ्यावं आणि जीवाणू वाढीसाठी गुळ 1 किलो आणि डाळीचं पीठ 1 किलो टाकावं. जीवाणूमध्ये ॲझोटोबॅक्टर 1 किलो, PSB 1 किलो, ट्रायकोडर्मा 1 किलो आणि पॅसिलोमायसिस 1 किलो या प्रमाणात वापरावं. स्लरीची टाकी कापडाने झाकून ठेवावी आणि दररोज सकाळी काठीने हलवून घ्यावी. स्लरी 8 ते 10 दिवस मुरल्यानंतर त्यात पाणी टाकून 200 लिटर करावं आणि व्यवस्थित ढवळून मग पिकांना वापरावं. वापरण्याची पद्धत आपण जाणून घेऊयात. हंगामी पिकासाठी एकरी 200 लिटर स्लरी दंडातून पाण्याद्वारे किंवा फळबागेसाठी 1 लिटर प्रति झाड, तसंच मोठ्या झाडांसाठी 2 ते 3 लिटर या प्रमाणात वापरावी. सर्वसाधारणपणे महिन्यातून एकदा स्लरीचा वापर करावा आणि पिकांच्या महत्त्वाच्या अवस्था जसं की वाढ, फुलधारणा, फळधारणा, फुगवण या अवस्थेत जीवामृताचा वापर जास्त फायदेशीर दिसून येतो. तसंच शेतकरी बंधू भगिनींनो, आपण कडधान्य शेण गोमूत्र स्लरी देखील अगदी कमी खर्चात बनवू शकतो. ही स्लरी पिकांची पांढरी मुळी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसंच जमिनीतील सेंद्रिय

0: आणि जलधारण शक्ती वाढवण्यास देखील अतिशय उपयुक्त असून उपयुक्त जीवाणूंची भरपूर प्रमाणात वाढ होण्यास या स्लरीमुळे मदत होते. तसंच फळांचं आकारमान, रंग आणि इतर गुणधर्म देखील सुधारतात.
1: एकात्मिक पद्धतीचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणं याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचनस्वर होता गौरव वने यांचा, तर कार्यक्रम होता कृषीवाणी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, 7:15.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 7400-48-40-88.
5: 7400-48-40-88.
1: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
4: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी. योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती सादर करते आहेत नरेंद्र कुमार ठाकूर.
7: श्रोते हो नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योग, योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय, केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐषारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम, मजुरी, मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली, आहारविहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभोळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे, या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारचे आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक

0: मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ॲसिडिटी, आम्लपित्त या आजारावर जर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती होती जळगाव केंद्राची आणि हा कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचं 6:50 होत आहेत.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
2: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
4: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
2: श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकूया पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती.
5: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण

0: इकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप
1: पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. सादर करते होते विजय भुयार. हा कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर आणि निर्मिती होती जळगाव केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 6:55 होत आहेत.
3: अहो अहो काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
4: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 0241-235-3515.
8: मोबाईल 960-44-988-36.
1: प्रसारित करीत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
10: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
10: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
10: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलन आहे नवनाथ खराडे यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया. लाडकी बहीण स्वावलंबी झाली पाहिजे, खासदार निलेश लंके. हिरवळीच्या खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, डॉक्टर आनंद जाधव. KVK मध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांचं प्रशिक्षण संपन्न आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण व्हावेत, अर्जुनराव पोकळे. आता घडामोडी सविस्तर. सर्वधर्मीय सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याची जिल्ह्याची परंपरा असून मोहरम सणही त्याच शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करून ही परंपरा अबाधित ठेवावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात मोहरम सणाच्या अनुषंगानं आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुंबका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळत असली तरी त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्यासाठी मतदारसंघात विविध स्वयंरोजगार आणि उद्योगाधारित योजना राबवण्यात येणार असून महिलांना दरमहा उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा खासदार डॉक्टर निलेश लंके यांनी केली. असंघटित बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना भांडी आणि इतर जीवनावश्यक साहित्य किटचे वाटप खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. माती हा उत्पादनाचा पाया आहे. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय, जैविक आणि हिरवळीच्या खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, जमिनीतील कर वाढवणं गरजेचं आहे असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माती परीक्षण आणि पीक परीक्षा प्रकल्पाचे मृदा रसायनशास्त्र

शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद जाधव यांनी व्यक्त केलं. तांभेरे इथं आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी जाधव बोलत होते. याप्रसंगी गावचे सरपंच डॉक्टर उमेश मुसमाडे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉक्टर सचिन सदाफळ, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉक्टर भगवान देशमुख आदी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्र दहिगावने आणि कॉमन सर्व्हिस सेंटर नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांसाठी खते, बियाणे, कीटकनाशके आणि कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रशिक्षणामध्ये अकोले, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, राहुरी, संगमनेर, शेवगाव आणि राहाता तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा सचिवांनी सहभाग नोंदवला. सुजाण नागरिक बनण्यासाठी अभ्यासाबरोबरच जिज्ञासू वृत्ती जोपासणं आवश्यक आहे. टीव्ही आणि मोबाईलचा अतिरेकी वापर टाळून नवीन ज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न निर्माण होऊन त्यांची उत्तरे शोधण्याची वृत्ती विकसित होणं गरजेचं असल्याचं मत अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सदस्य अर्जुनराव पोकळे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिकेचे विषयज्ञ शिंदे, माजी मुख्याध्यापक सुरेश शेवाळे, माजी मुख्याध्यापिका अर्चना गिरी, मुख्याध्यापिका सुनीता शेवाळे आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया. लाडकी बहीण स्वावलंबी झाली पाहिजे, खासदार निलेश लंके. हिरवळीच्या खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, डॉक्टर आनंद जाधव. केव्हीकेमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांचं प्रशिक्षण संपन्न आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण व्हावेत, अर्जुनराव पोकळे. याबरोबरच आजच्या घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:01 झालंय. ऐकूया आजचा सुविचार. नदीवरील लाटा कदाचित फिरून उत्पन्न होतील, पण मनुष्याचं नष्ट झालेलं रूप, बळ, लावण्य आणि सौंदर्य कधीच परत येत नाही. हा होता आजचा सुविचार.
3: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती, असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस, आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
4: जा सिमरन, जा जी रे अपनी जिंदगी, जा बेटा जा.
3: तेव्हा ध्वनी मुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर.
5: लंडन देखा, पॅरिस देखा.
2: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 8:15 फोन गाणी या कार्यक्रमासाठी जरूर संपर्क साधा 02-41-242-34-71 आणि 242-36-72. आता हे आहे निवेदन हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा विषय आहे मणक्याचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. थेट प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9-10 आणि संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आपले नेहमीचेच 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.
3: श्रोतो हो, हा आवाज ऐकला

0: की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
1: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
2: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
1: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
3: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
0: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
1: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
0: स्नेह संवाद
4: या कार्यक्रमात
3: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
1: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
4: आमचा ईमेल आय डी beautyroomahilyanagar@gmail.com.
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
1: माझी शाळा
0: या विषयावर.
5: तेव्हा श्रोते हो, माझी शाळा याविषयी जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. एक नजर घड्याळाकडे, सकाळचे ठीक 7:05 झालीत.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. का हो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
7: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
6: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
9: हो? मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
10: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
11: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
10: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते होता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या. दरम्यान काही संदेश मुंबई केंद्रावरून.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका

0: मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्त्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्त्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे, असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली.

0: राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्ल समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्ल समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्ल समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA नं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब

0: आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्त्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोत्या, आता सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया काही निवेदनं. सुरुवातीचं हे निवेदन आहे कृषी अदालत या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. निवेदन आहे शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत कृषी अदालत या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजे उद्याचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक MP करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेवरी कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आपले नेहमीचेच 0241424341 आणि 2426372. निवेदन संपलं. हे दुसरं निवेदन आहे ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.
2: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
3: जा सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी, जा बेटा, जा.
2: तेव्हा ध्वनिमुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर.
4: लंडन देखा, पॅरिस देखा.
1: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 8:15 लक्षात असू द्या ध्वनिमुद्रण आहे फोन गाणी या कार्यक्रमाचं. या शुक्रवारचा कार्यक्रम आहे अमरीश पुरी यांच्यावर केंद्रित. तेव्हा जरूर संपर्क साधा 2-42-34-71 आणि 42-36-72 या संपर्क क्रमांकावर. रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट, शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्याच

सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊया त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. तेव्हा श्रोते हो, येत्या शनिवारी जरूर एका सकाळी 8:40 कार्यक्रम नारी विश्व आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
1: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचं म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्त्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारच्या संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. आणि त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे. 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्त्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का,

काही शाश्वती नाही, त्यामुळे अचानकपणे जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो त्यांचा निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून येल निनोचे प्रमाण हे आहेच आहे, म्हणजे येल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु येल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे येल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल, तो 1878 साली साजरा गेला. 1878 मध्ये पहिला येल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला येल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत, हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल, तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः की आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्याने हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे, जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरोध जाऊ शकत नाहीये, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. तर जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढं असेल, तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेण्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्यातला एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय, जमीननिहाय, कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपणा आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामान जे कृषी हवामानाचे विभाग आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणून आपण ज्याला की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे, आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं, जसे की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्या तुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती जर शोधून काढली, तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील, त्या छोटे छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगायला या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अशा मोठ्या मोठ्या संस्थांना ह्या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान, मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञाना आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून, म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचा pH किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं, पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणारे पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतं म्हणजे मूल्य साखळी. तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं, यासाठीची एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे, कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे, त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारचे मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे, ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे, त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे, ही जी गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठे संधी आहे, याच्यामध्ये आहे. म्हणजे आव्हानं जेवढे आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी

0: म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे, तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
0: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं आहे ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना. आज जरा देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, तिथे त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना आय टीचं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की ए आयचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता, मग ए आय मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचं आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळपरत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्त्वाचे होणार आहेत, मग तो रेटा. आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत, मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमं ती केली अशी ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी काही क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार AI आहे हे शेतकऱ्याला डाउनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाही आहे, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज
1: हो.
0: मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाही आहे पण ज्ञानामध्ये ते मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. मग युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच अशा म्हणलं विचार केला तर या ठिकाणी त्यामुळे ती फार मोठी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय. कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वही केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून
1: दिलखुलास आज कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र.
2: लाईट कॅमेरा रोलिंग ऍक्शन.
1: श्रोते हो, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच मोठ मोठ्या पोस्टर्सवर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात. मात्र श्रोते हो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक

0: पोस्टर्सवर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात.
1: मात्र श्रोते हो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक कलाकार काम करत असतात.
0: या कलाकारांच्या वाट्याला सुद्धा मेहनत आणि स्ट्रगल या गोष्टी असतातच, पण याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते.
1: श्रोते हो, हीच बाब लक्षात घेऊन आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहे कार्यक्रम
0: सुहाना सफर.
1: तेव्हा श्रोते हो, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण जाणून घेऊया मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत पण प्रसिद्धी परांमुख कलाकारांविषयी.
2: तेव्हा श्रोते हो, शुक्रवारी रात्री 9 वाजता जरूर एका कार्यक्रम सुहाना सफर. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: सर, सध्या आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्यात सुद्धा पोटाचा कॅन्सर होण्यामागे बऱ्यापैकी वाढ झालेली आपल्याला दिसतीये, तर या सगळ्यामागे कारण काय आहेत आणि हे आपण टाळू शकतो का?
5: कसं आहे की कॅन्सर म्हणजे काय, तर शरीर जेव्हा अनैसर्गिकरित्या वागायला लागतं त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का एखादी गोष्ट तुम्ही नैसर्गिकरित्या वापरली तर काही प्रॉब्लेम येत नाही. जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या बरोबर चालता तोपर्यंत काही होत नाही, पण निसर्गाच्या विरोधात तुम्ही जायला लागला तर मात्र शरीराचं वातावरण बिघडायला लागतं आणि मग शरीर अनैसर्गिकरित्या बिहेव करतं, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का आपण बघितलं याच्यामध्ये नैसर्गिक पॅटर्न मध्ये, तर साधारण रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत आपलं मेंटल डिटॉक्सिफिकेशन होत असतं. त्यानंतर 1 ते 3 लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. आणि आता बरेच जण झोपताना रात्री 1 आणि 2 वाजता झोपतात, मग त्यामुळे तुमचं मेंटल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही आणि फिजिकल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही. आणि मग त्याच्यामुळे कसं, आता आपण बघतो की फॅटी लिव्हर वगैरे प्रकार वाढत चाललेले आहेत, मग त्यासाठी लिव्हर क्लेन्झिंग करा आणि हे करा ते करा म्हणतात. पण बेसिकली तुम्ही त्याला स्वतःला काम करायला जर का वेळ दिला तर काही इतर गोष्टींची गरजच नाहीये. आणि लिव्हर हा शरीराचं पूर्ण वातावरण काय करत असतो, बॅलन्स करत असतो, आणि त्याला जर का प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन नाही झालं तर शरीर मात्र काय होतं, अननॅचरल बिहेव्ह करायला सुरुवात करतो.
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
5: म्हणजे आता कसं होतं की म्हणजे लिव्हर जे आहे ते पचनासाठी काम करत असतं, पित्त सुद्धा पचनासाठी काम करत असतं. म्हणजे पोटामध्ये जे झालेलं ऍसिड आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं काम पित्त करत असतं. त्याच्यामध्ये दुसरं जर का खाण्यामध्ये बघितलं तर आपण हल्ली प्रचंड केमिकल वापरतो. म्हणजे म्हणतो ना की धान्य वाढवण्यासाठी फर्टिलायझरचा वापर केला जातो, नंतर ते टिकत नाही म्हणून मग त्यासाठी पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो, जंतुनाशकांचा वापर केला जातो. आपण जे काही पॅक फूड खातो त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना प्रिझर्वेटिव्ह करण्यासाठी अनेक विषारी केमिकल आहे, पण मग त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याचं प्रमाण बाबा लिमिटमध्ये ठेवा असं सांगितलं जातं, परंतु नंतर कोण टेस्टिंग करतं, त्याचं प्रमाण पण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि तुम्ही जरी या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तरी सुद्धा शरीर मात्र ते काही ऍक्सेप्ट करत नाही, आणि मग त्यामुळे शरीर काय करतं, या सगळ्या गोष्टीला जाळून टाकायचा प्रयत्न करतं आणि एक्सेस ऍसिड तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग हे एक्सेस ऍसिड काय करणार आहे, पोटाला जाळून टाकणार आहे. आणि मग त्यांनी एक्सेस ऍसिडमुळे मग पोट काय होणार, इरिटेट होणार आहे, आणि मग त्याच्यातून अनवॉन्टेड ग्रोथ होणार, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा ही एक्स्ट्रा ऍसिडिटी जेव्हा वाढायला लागते बरोबर ना, त्यावेळेला शरीर त्याला पुढे जाऊ देत नाही, म्हणजे पोटाच्या पुढे लहान आतड्यात त्याला एंट्रीज करू देत नाही. आणि मग अशा वेळेला आपण ऍसिडिटी कमी नाही करत, आपण काय करतो, तो गाड तिथे अडवतोय म्हणून मग इथे ऍसिडिटी वाढते ना, तर त्या गाडलाच मारून टाका. मग एच पायलोरी प्रॉब्लेमॅटिक आहे बाबा, मग एच पायलोरीला मारून टाका. आणि मग तो एच पायलोरी तुम्ही म्हणजे इनहिबिट करून टाकला की मग ते सगळं ऍसिड जातं पुढे लहान आतड्यांमध्ये आणि ओव्हरऑल सगळ्याच आतड्याची वाट लागते आणि त्याच्यातून काय होतं, आतड्याचा कॅन्सर वाढत चाललेलं आहे. खरं वास्तविक प्रायमरी लेवललाच ऍसिडिटी वाढायला लागली किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम आले, तर तुम्ही जर का प्रॉपर आयुर्वेद तज्ञाचा जर का सल्ला घेतला तर मग तो सर्वांगीण विचार करेल याचा, की बाबा मानसिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, शारीरिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे जर का योग्य वातावरण शरीराचं बॅलन्स केलं तर आपल्याला कॅन्सर सारखा आजार सुद्धा टाळता येईल. इव्हन कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेमॅटिक पार्ट काय होतं की नुसतं ती गाठ

0: कापून टाकणं, जाळून टाकणं, किमो देऊन किंवा रेडिएशन देऊन हे करत राहण्यापेक्षा शेवटी नवीन गाठी येत राहतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॅन्सर होण्यासाठी शरीरातलं जे बिघडलेलं वातावरण आहे ते रिपेअर करत नाही तोपर्यंत काही तुम्हाला कॅन्सरवर विजय मिळवता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला जर का टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:45 झालीत.

0: उत्साहाने भारलेली असतात. त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
1: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
0: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 7:50 झालीत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड हॉस्पिटल कैंसर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे प्रशिक्षित गरुड हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड आपल्याशी बोलतायत. आपल्या मागच्या भागात डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सर कशामुळे होतो, त्यात त्यांनी व्यसनांबद्दल सांगितलं. बऱ्याचशा खानपानाच्या वेगवेगळ्या सवयी सध्या वाढत आहेत, म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणून बदलती जीवनशैली. तर डॉक्टर मला हेच विचारायचं होतं, बदलती जीवनशैली म्हणजे विरुद्ध आहार असतो पहा बऱ्याच वेळा खाताना, तो असे कुठले आहार आहेत की ज्यामुळे हा कॅन्सर होऊ शकतो?
1: आता बघा, जंक फूड आपण जे म्हणतो की म्हणजे जे प्री प्रिपेअर्ड म्हणजे आपल्याला तयार जे मिळतात पदार्थ बाजारामध्ये, जंक फूडचा आहार सेवन आपलं जर जास्त प्रमाणात असेल तरी सुद्धा हा कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. दुसरी गोष्ट की आपलं मांसाहार मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, अतिशय मसाल्याचे पदार्थ असतील तेही तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत. तर आणि त्याचबरोबर प्रतिबंध कुठले म्हणजे आपल्याला योग्य आहार कुठला, तर ताज्या हिरव्या पालेभाज्या असायला हव्यात आपल्या आहारामध्ये. फळांचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त असायला हवं हे जर गोष्ट असतील तर आपला आहार हा कॅन्सर प्रतिबंधक होतो. आणि ह्याच्या विरुद्ध जर असेल तर मग आपल्याला मात्र कॅन्सर म्हणजे कॅन्सर होण्यासाठी लायक त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होत असते.
0: अच्छा, म्हणजे पिझ्झा बर्गर किंवा हे सगळं बाहेर शीतपेय वेगवेगळी,
1: अगदी बरोबर.
0: हल्लीच्या म्हणजे नुसत्याच तरुण पिढीमध्ये हे वाढले असं नाहीये, तर एकूणच लहान मुलांमध्ये सुद्धा आता हे वाढत चालले. याचं कारण म्हणजे मुळातच पालक सुद्धा याच्या जवळ जात आहेत आणि म्हणून या आजाराचं प्रमाण आपल्या देशात वाढत चाललंय. डॉक्टर, आता तुम्ही मला सांगितलं की ह्या कॅन्सर होण्याची कारणं म्हणजे मुख्यतः त्याला होतं व्यसन, परत खानपानाच्या वेगवेगळ्या सवयी, आणखी एक तुम्ही बोलला होतात की केमिकल्स. आता केमिकल्स म्हणजे भाज्यांवर तर केमिकल्स फवारलेच जातात, त्याच्याशिवाय तर आजकालच्या मला वाटतं कुठल्याच भाज्या आपल्या पोटात जात नाहीयेत. पण तरी असे काही कारण असतील ना की समजा आता एखाद्या औद्योगिक ठिकाणी माणसं राहतायत आणि तिथं वेगवेगळे ज्या हे असतात चिमण्या असतात, त्यातून येणारा धूर किंवा तिथे पसरणारं प्रदूषण, यामुळे सुद्धा होऊ शकतो का?
1: होऊ शकतो. कारण काही काही केमिकल इंडस्ट्री ज्या असतात की सल्फर इंडस्ट्री आहे, नंतर बाकीच्या काही इंडस्ट्री आहेत ज्या केमिकल्स आहेत की सायनाइड इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये ते केमिकल असतं. ह्यामुळे आपल्या याच्या श्वसनामध्ये हे सगळे केमिकल्स जातात, काही वेळेला आहारात पण जाऊ शकतात. जशी चिमणीतून जो धूर येतो त्यात कार्बन पार्टिकल्स असतात. हे कार्बनचं प्रमाण जरी आपल्या शरीरात वाढलं म्हणजे गेलं तरी सुद्धा कॅन्सर निर्माण होण्यासाठी एक परिस्थिती निर्माण होते. म्हणजे एक घटक कॅन्सर निर्माण करणारे घटक आहेतच.
0: हा, म्हणजे हा सुद्धा एक वेगळा धोका आहे. कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो, मी तर काही व्यसन करत नव्हतो, मला तर काही वेगळं काही सवयी नव्हते, मग कसं काय मला कॅन्सर झाला?
1: प्रदूषण.
0: डॉक्टर, आपल्याला आता कार्यक्रमात पुढे जायचंय. मी तुम्हाला हे विचारेल की या कॅन्सरची लक्षणं म्हणजे आता कॅन्सर कशामुळे होतोय आपल्याला समजलंय, पण आता एखाद्या रुग्णाला कॅन्सर झालाय तर ओळखायचा कसा? कारण असं कुठली लक्षणं आहेत की त्याला आपण ओळखू शकतो की मला कॅन्सर झाला किंवा ह्या रुग्णाला कॅन्सर आहे, कसं ओळखायचं?
1: अगदी चांगला प्रश्न आहे. खरं तर कॅन्सर जेव्हा सुरुवात होते कॅन्सरच्या शरीरामध्ये तो आपल्याच पेशीपासून बनलेला असल्यामुळे सुरुवातीला तो काहीही त्रास देत नाही आणि हेच खरं घातक बाब आहे कॅन्सरबाबत. जेव्हा लक्ष थोडासा वाढतो तो थोडासा पसरतो थोडासा वाढतो तेव्हा त्याची लक्षणं निर्माण व्हायला लागतात. म्हणजे लक्षणं निर्माण होण्यापूर्वी काही महिने त्या आपल्या शरीरामध्ये तो वाढत असतो. प्राथमिक लक्षणं आपण जर बघितली तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात.
0: डॉक्टर, हेच आम्हाला ऐकायचं की प्राथमिक लक्षणं नेमकी अशी कोणती आहेत. पण श्रोते हो, आज पुरतं आपण इथेच थांबूयात. आणि तुम्ही या कॅन्सरचा खर्च खूप आहे.

0: म्हणून नको दाखवायला, आणि मग त्याचमुळे कॅन्सरच्या स्टेजेस वाढत जातात आणि हा आजार आपल्या हाताबाहेर जातो आणि रुग्णाचा प्राणही जाऊ शकतो. म्हणूनच या कार्यक्रमातनं श्रोते हो आपणाला हे सांगू इच्छितो,
1: शासनानं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सुरू केलेली आहे, ज्या अंतर्गत कॅन्सर रुग्णांवर संपूर्णपणे मोफत उपचार केले जातात.
0: किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच
1: गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहिल्यानगर इथं डॉक्टर
0: पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 67 75. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.

0: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचं हे 7:55 झाली.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232 29 29.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
8: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
9: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
10: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
9: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
10: फोन नंबर 02-41-235-35-15.
9: मोबाईल 960-44-988-36.
11: श्रोते हो, लक्षात असू द्या, आज आहे बुधवार, तेव्हा रात्री 9 वाजताची वेळ आहे हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची. आजचा विषय आहे मणक्याचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. थेट प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-37-71 आणि 02-41-242-36-72. तेव्हा जरूर ऐका आज रात्री 9 ते 10 कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोत्या होता सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं वसंत कानेटकर यांचं हे पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं, तर नाटक होता मत्स्यगंधा. श्रोतहो, लक्षात असू द्या, आमच्या फोन लाईन्स खुल्या झालेल्या आहेत. आज आहे बुधवार, तेव्हा ही वेळ आहे फोन इन कार्यक्रम फोन गाणीच्या ध्वनिमुद्रणाची. तेव्हा जरूर संपर्क साधा. आजचा कार्यक्रम आहे अमरीश पुरी यांच्यावरती केंद्रित.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
2: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो, मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिगोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 7400-48-40-88.
5: 7400-48-40-88.
7: श्रोते हो, जाहिरातीसाठीच्या या विश्रांतीनंतर आता ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे पद. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. ऐकूयात.

श्रोतेहो, आपण ऐकता ययाती देवयानी या नाटकातलं अर्चना कान्हेरे यांच्या स्वरातलं हे पद. पद आहे कुसुमाग्रज यांचं, संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आणि या पदाबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 8:30 वाजतायत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. कॉंगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समध्ये

उद्योगपती मुख्य कार्यकारी अधिकारी गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोवेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 मुळे खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बांध योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकांवरून या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7:00 हा सामना होईल. यापूर्वी

च्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची

0: वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी.
2: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृती दिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
3: नमस्कार श्रोते हो. आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
4: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
5: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बाल विवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले आपल्या मुलीचे आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
4: आगरकरांच्या मते शाळेत कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
3: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
5: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
3: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित

0: समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
1: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
2: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे. पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचंडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे? आणि मॅट्रिक्युलेशनची, BA ची, LM ची, LLB ची परीक्षा द्यावी कशी?
1: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
2: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
1: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
2: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळीक कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
1: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 125 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
0: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
2: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
0: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळं आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीस 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळं त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना

0: आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे. तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
1: एकच उपाय आहे तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
0: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं. त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
1: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलू पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
0: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे. तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धी प्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
1: जातीभेद, विवाह विधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहे. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी
0: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळे त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुलबुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळं फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशा प्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं. त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे

0: पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश ज्योत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं. मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगानं सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. लेखन देवकुमार अहिरे. सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर. सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म.
1: गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त असणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. सकाळच्या या प्रसारणात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, आता सकाळचे 9 वाजलेत. ऐकणार आहोत रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सांगत असतो की लहानपणापासून रेडिओ आपल्या कानावरती ऐकू येत असतो. अनेक छान अशी गाणी लहानपणापासून आपण ऐकत असतो आणि त्यामुळे ती आपल्या स्मृतीमध्ये राहिलेली असतात. आणि अशी गाणी आपण अचानक जेव्हा पुन्हा एकदा रेडिओवरती ऐकतो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा आनंद, एक वेगळ्याच प्रकारचा उल्हास आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण होतो. अशीच ही सगळी गाणी, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी या कार्यक्रमातली. आजचं सुरुवातीचं जे गीत आहे ते आहे कलंक शोभा या चित्रपटातलं. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं संगीत आहे, सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, लहानपणापासून आपण एकमेकांच्या नात्यांमध्ये गुंफले गेलेलो असतो, पण तारुण्यात या नात्याला एक वेगळीच झालर लागते. ही झालर कशी असते ऐकूया या सुरुवातीच्या गाण्यामधून.

0: या तारुण्याने मुसमुसलेल्या प्रत्येकाला आपण कधी कसे केव्हा कुठे प्रेमात पडतो हे कळतच नाही. अशाच आशयाचं हे गाणं कलंक शोभा या चित्रपटातलं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं. संगीतही होतं सुधीर फडके यांचं. अजूनही बोलणार आहोत, पण तत्पूर्वी घेणार आहोत जाहिरातीसाठीची ही विश्रांती.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: अशी ही तारुण्य लतिका असं जिला म्हणता येईल. ते आता यानंतर म्हणते आहे की जाळी मंदी पिकली करवंदा. माणिक वर्मा यांनी अनेक गाणी म्हटली पण लावणी मात्र एकच गायली, ती लावणी म्हणजे जाळी मंदी पिकली करवंदा. पुढचं पाऊल या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत संगीत आहे पुन्हा एकदा सुधीर फडके यांचं. ऐकूयात.

श्रोते हो, आता एकमेकांच्या सगळ्या सवयी एकमेकांना माहिती झालेल्या असतात आणि मा आता हिने अजून काय करून ठेवलेलं आहे या आशयाचं असं हे गीत आहे, काशी ग काशी तुझी।

सवय कशी, योज नवरा पाहिजे या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे शांता शेळके यांचं, तर संगीत आहे पुन्हा एकदा सुधीर फडके यांचं.

कदाचित तिला पण आता त्याचा स्वभाव कळलेलाच असतो ना, त्यामुळे ती पण त्याची खोड मोडण्यासाठी जणू काही या गोष्टी करत असते. त्यामुळे ती विचारते की कसं वागू तुझ्या शिर. घेणार आहोत ही एक विश्रांती. श्रोते हो, स्नेहसंवाद हा कार्यक्रम आपण येत्या 23 तारखेपासून सुरू करतो आहोत. आणि या कार्यक्रमासाठी पत्र पाठवण्यासाठी तुम्हाला विषय आहे माझी शाळा. तेव्हा शाळेतल्या या गमती जमती जरूर आम्हाला सांगा. तेव्हा जरूर पत्र लिहा स्नेहसंवाद या कार्यक्रमासाठी आणि सांगा तुमच्या शाळेच्या आठवणी. कशी होती तुमची शाळा? तुम्ही काय काय खोड्या शाळेमध्ये केल्या? किती मार्क आला आणि कुठपर्यंत उच्चपदस्थ आहात? सगळंच काही सांगा तुमच्या या शाळेमुळे झालेले बदल. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आपण ऐकतात करे

तर रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. आता ही प्रेयसी म्हणते आहे की मनमोहना तू राजा स्वप्नातला, स्वभाव तर कळलेले आहेत पण तूच फक्त माझ्यासाठी आहेस हे मात्र नक्की.

हमाल दे धमाल या चित्रपटातलं रवींद्र साठे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.

0: त्याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:25 झालीत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
3: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्या नगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
1: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून।
0: नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
1: शब्द तरंग,
0: स्नेह संवाद,
1: आहार विहार,
0: अर्थ जगत,
1: सखी विशेष,
0: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
1: आणि उद्योग जगत,
0: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला।
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून।
2: श्रोते हो, यातले काही कार्यक्रम घेऊन आम्ही आता सज्ज आहोत। सोमवारी सकाळी आपण 9:30 ऐकतात काही पदार्थ आणि त्याचबरोबर त्याचा विहार, याबद्दल आहार विहार या कार्यक्रमात।
1: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा,
0: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
3: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या,
0: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी,
4: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या,
1: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही।
0: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील।
1: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा। आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
4: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी,
0: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर, टपाल सूची क्रमांक 4140003।
1: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com। तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर।
2: हा हे श्रोते हो, आमचा दुसरा कार्यक्रम जो 23 तारखेपासून आपल्याला ऐकायला मिळेल, यात आपणही सहभागी होणार आहेत पत्र रूपानं। तेव्हा जरूर पत्र पाठवा माझी शाळा याविषयी, जरूर सांगा तुमच्या शाळेच्या आठवणी या कार्यक्रमात। ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। आता सकाळचे 9:30 वाजतात, यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी।

श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला हापूस या चित्रपटातलं अंजली कुलकर्णी मराठे यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतेहो, आता ऐकूया बेदुणे साडेचार या चित्रपटातलं हे टायटल सॉन्ग। स्वर आहे अतुल परचुरे, मोहन जोशी आणि सहकाऱ्यांचा। गीत आहे गुरु ठाकूर यांचं, तर संगीत आहे अजित परब यांचं।

बेदुने 4.5 या चित्रपटातलं अतुल परचुरे, मोहन जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं, तर संगीत होतं अजित परब यांचं. आता ऐकूया बंध प्रेमाचे या चित्रपटातलं. नजमा यांचं हे गीत कुणाल गांजावाला यांच्या स्वरात, संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: कुणाल गांजावाला आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं बंद प्रेमाचे या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नजमा यांचं, तर संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो, आज आणि उद्या हे थेट प्रसारित होणारे कार्यक्रम, तेव्हा त्यासंबंधी हे आपण सगळ्यांनी जरा जरूर लक्षात असू द्या.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
2: फोन गाणी हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
2: निवेदन संपलं.
0: श्रोते हो, लक्षात असू द्या, आज रात्री 9 ते 10 थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे मणक्याचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. थेट प्रसारित होणारी वेळ आहे रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक 0241-242-3471 आणि 242-3672. हेही लक्षात असू द्या की उद्या हे कृषी अदालत हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम, तो आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8:00 उद्याच्या कृषी अदालत या कार्यक्रमाचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक MP करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8:00. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक नेहमीचेच 242-34-71 आणि 242-3672. तेव्हा आज आहे रात्री 9 ते 10 हॅलो डॉक्टर हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आणि उद्या हे संध्याकाळी 7:30 ते 8:00 कृषी अदालत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. तेव्हा जरूर एकत्र हा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. फोन करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, 21 दिवसांनंतर आपला फोन करा, त्यामुळे सगळ्यांनाच फोन करण्यासाठी संधी मिळेल. आपण ऐकतात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा. आता ऐकूया लई भारी या चित्रपटातलं पुन्हा एकदा कुणाल गांजावाला यांच्या स्वरातलं गीत. गीत आहे गुरु ठाकूर यांचं, तर संगीत आहे अजय अतुल यांचं.

लई भारी. या चित्रपटातलं कुणाल गांजावाला आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं, तर संगीत होतं अजय अतुल यांचं. आता ऐकूया गुरु पौर्णिमा या चित्रपटातलं स्वरूप बालवणकर आणि संदीप डमाळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं विश्वजीत आणि सत्यजीत रानडे यांचं हे गीत. संगीत आहे अविनाश आणि विश्वजीत यांचं.

0: गुरु पौर्णिमा या चित्रपटातलं स्वरूप बालवणकर, संदीप डमाळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं श्रोते हो. हे गीत होतं विश्वजीत आणि सत्यजीत रानडे यांचं, तर संगीत होतं अविनाश आणि विश्वजीत यांचं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: तेव्हा श्रोते हो, उद्या रात्री 9 वाजता जरूर ऐका कार्यक्रम हॅलो गीतबहार. पण हे लक्षात असू द्या, ICC महिला T20 विश्वचषक 2026

क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै या दिवशी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. उद्याचा मात्र रात्री 9 ते 10 हॅलो गीतबहार जरूर ऐका. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 10:31 झालीत. ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अलिशा चिनॉय आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं बिड्डू यांचं हे गीत.

आलिशा बिड्डू आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं श्याम अनुरागी यांचं हे पॉप गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं बिट्टू.

यांचं. आता ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातलं नितीन आखवे यांचं हे गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातली नितीन आखरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आता ऐकूया मृच्छकटिक या नाटकातलं रजनी जोशी यांच्या स्वरातलं हे पद आहे गोविंद बल्लाळ देवल यांचं.

आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातली नितीन आखवे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आता ऐकूया मृच्छकटिक या नाटकातलं रजनी जोशी यांच्या स्वरातलं हे पद आहे गोविंद बल्लाळ देवल यांचं.

मृच्छकटिक या नाटकातलं रजनी जोशी यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. पद होतं गोविंद बल्ला देवल यांचं. आता ऐकूया एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं देव कोहली यांचं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

हम आपके है कौन या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं देव कोहली यांचं, सर संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

नरेंद्र शर्मा यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं, तर स्वर होता पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांचा. आता ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे लोकगीत.

विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे लोकगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 11 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हिरो या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आहे आनंद बक्षी यांचं, तर संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हिरो या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि विपिन यांच्या स्वरातलं देव कोहली यांचं हे गीत. संगीत आहे नरेंद्र शर्मा यांचं.

अनुराधा आणि विपिन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नरेश शर्मा यांचं आणि चित्रपट होता बेटा. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:15 आहेत. आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगलानाथ यांच्या स्वरातलं हे गीत.

0: मंगलानाथ यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
3: मी आधी भारत पुत्र.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: वणक्कम.
4: नमस्कार.
3: नमस्कार.
2: राम राम.
4: अस्सलाम वालेकुम.
3: सत श्री अकाल जी.
5: या सर्वांचा अर्थ एकच.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: तुझे गीत गाया साथी।
1: सुधीर फडके यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो, संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभरात कुठेही.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या सोमवारी जरूर एका कार्यक्रम साज संगीत.

0: श्रोते हो, ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजेच अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा श्रोते हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.
1: तेव्हा श्रोते हो, शुक्रवारी सकाळी जरूर ऐका कार्यक्रम फोन गाणी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:28 झालेत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

या कार्यक्रमात ऐकूयात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगाने ध्यान संगीत आणि चक्र संगीत उपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, तर सादर करते आहेत नीलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशस्वी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव द्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी

0: त्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एम ए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात, संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस या निमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो. त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझे आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर असे मला खूप मोठे गुरु लाभले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरं आहे.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि एस एन डी टीतून लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंतदेव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले, यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
0: खरंय. कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो, पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
1: हा नक्कीच. म्हणजे मी गात होतेच गाणं, जसं एम ए केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
0: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला हरकत नाही. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
1: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलाही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय? तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय, विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय, तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
0: अच्छा.
1: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉइंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होत.
0: पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
1: ही सर्व आपण अगदी लहान

0: मुलांपासून म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
1: अच्छा, चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वतः, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
0: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे. त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे. पुढे आहे मणिपूर चक्र, असंच वरती हृदयावर अनाहत चक्र, कंठामध्ये विशुद्ध चक्र, दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
1: अच्छा,
0: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला, प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता? तर तसं नाही आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू, कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत? या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे, कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते, ती देवता. अशा सगळ्या बाजूनी आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आत्ता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं श्वास, मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा? तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावं आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाही आहेत, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहेत, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर सोडून द्याव्या. म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसं तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
1: बरोबर.
0: म्हणून कुठल्याही वयासाठी ही चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
1: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
0: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं. आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो, हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचा समय चक्र आहे. की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग, मग हे राग समय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय त्या मध्ये ऐकू, तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वाधिष्ठान चक्रासाठी वृंदावनी सारंग का? तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे. असे प्रत्येक वादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात.

0: त्या रागाचा असा परिणाम होतो.
1: अच्छा.
0: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग कळत नाहीये, वादीस्वर कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा. कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दहीन आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर, तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
1: शब्दात न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं, आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा. प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
0: हा, जसं मी म्हटलं तसं आपण मूलाधार चक्र स्वार म्हणजे ही 7 चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. ते कमी पण नकोय आणि जास्ती पण नकोय. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं, म्हणजे सा हा स्वर. आणि मग हा नुसतं आता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि रोगां त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाही आहे. कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता. मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत. म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आहे. जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो? तर तो तर अत्यंत महत्वाचा असं चक्र आहे, त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र, की जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय? तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. आज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला आज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे, हे आपल्याला आज्ञाचक्र परिणामकारक आहे. तसं सहस्रार चक्र, की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो, याला एक कमळाचंच प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फुल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं, तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं, आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जे अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे,
2: अच्छा,
1: तर तशा प्रकारे सहस्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
2: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं, आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत असं आहे. हे खूप छान पद्धती आहे, पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू, पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारकतेने आपण ऐकलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं लागेल?
1: हा, मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे, तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो, ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.
2: बरोबर.
1: पण मग ते काय आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसले, किंवा अलीकडचा शब्द, किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लासेस असतात.
2: हो.
1: तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं, तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं, किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लईकडे लक्ष देतो, तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
2: बरोबर, बरोबर. पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
1: नक्कीच. म्हणजे आधी तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाहीये, की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो, चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी ती सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका, शांतता पाहिजे. तर तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
2: हो, खरंय. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही.
1: तर उलट म्हणून याला कुठलेही नियम नकोत.

0: नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, तर बैठक ही मानसिक पाहिजे. म्हणजे मंडई सारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
1: हो खरं.
0: म्हणजे काय, तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते. तर संगीत म्हणजे कुठला तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आत्ता मी इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून बारीक तानपुरा हा ऐकूयात असे, तर हल्ली सहजही कोणाकडे तानपुरा ॲप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं, मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया. कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात, आणि चार स्वर ऐकूयात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली, विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये, प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का तर तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो. ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूममध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे, तर मन आहे.
1: बरोबर.
0: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे आहेत, डोळे इथे आहेत, नाक इथे आहे, पण मन दाखवू शकतो का?
1: नाही.
0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो.
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखत आहे तर मन डोक्यात आहे, तसं

0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखत आहे तर मन डोक्यात आहे, तसं

0: तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट आहे. तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे, तसं आत्ता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये, आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे.

0: म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ड्स नासानी सांगितले तर हर्ड जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यान संगीताचा होणारा उपयोग या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आता मी जिथे बसली आहे आकाशवाणीत इथे काय करतो आम्ही 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय इथली स्पंदन माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे आणि हे सगळं आपल्याला ध्यान संगीतामुळे चक्र संगीत साधना ही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी चक्र थेरपी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला. माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ऍक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती. म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत कशी काम करतात आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही त्यामुळे एनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे त्याचं सायन्स दृष्ट्या कसं महत्व आहे नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो तर मग मानसिक स्थितीचाही मानस शास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खर तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिऍक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे तर बॅलन्स असलं पाहिजे म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा,
0: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल

0: म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झाली आहे की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं, त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडत आहेत. कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्रसाधनेमुळे जमायला लागतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतच, आणि कसं आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन, तर मनाचं कच्चीकरण, मग ते सगळ्या बाजूनी. म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत, आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत, आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते, म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय, कमी गोष्टी कुठल्या आहेत, ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत, म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे, आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे, त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्र साधनेमुळे शक्य होतं.
1: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीचा उपचार पद्धती ही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही ध्यान कसं लावायचं, की ती इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण, आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते, मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल.
0: नक्कीच. म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं, प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स, म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते, तर त्यांना आपल्याला हे ऐक, याच्यातनं हा स्वर ऐकू येतोय का, किंवा हे काय वाजतंय, आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का, तर श्वासाची लय पण
1: बरोबर,
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का, यामध्ये ते गुंगून जातात, यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप, मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं, तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, तर जिथे काहीच चालू नाही आहे निष्क्रिय आहे ही परावाणी आहे, जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसतंय, मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होतं, चांगलं असू दे वाईट असू दे
1: बरोबर.
0: मग पुढे आहे मध्यमा, की काहीतरी मला त्या ज्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह
1: हे
0: म्हणणं आहे, पण मग इथे आपली ती सत्सद विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्य तेच येईल
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं, म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं, पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं, त्याच वयामध्ये घडायला लागलं, तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा, म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो, की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल, मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल, तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी, आपण करत असलेल्या विचारांसाठी, आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहे त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरूनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते, त्यांना योग्य

0: प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यान संगीतांनी आणि चक्र थेरपीने शक्य होत असेल.
1: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
0: खरं
1: म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत त्यांना, नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण का शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
1: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचंय, खूप आवड आहे पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाहीये, त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे 6 दिवस आहे आणि 7व्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
0: बरोबर,
1: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
0: बरोबर,
1: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
0: बरोबर,
1: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आई बाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट्स म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये या दोन्ही वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो.
0: बरोबर,
1: म्हणून येणारा ताण
0: हो
1: आणि प्लस कामाचा ताण अशा दोन्ही गोष्टी, म्हणजे म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
0: आहे.
1: म्हणून चक्र संगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
0: हो, आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल? कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते? म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल?
1: नक्कीच, मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय, तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको, म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोल मधनं ती जात असते. मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे यांनी काय

0: होतं तर विसंवाद वाढायला लागतात
1: बरोबर
0: घरामध्ये. मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मग अशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे, राग अगं मला कळत नाही, नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलत आहे. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये

0: साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते, तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे, राग अगं मला कळत नाही, नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलतंय. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे, असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे, तर त्यांनी सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया, हे शिकून घेऊया. कारण असं नाही आहे की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे, रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
1: अच्छा.
0: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत, आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग होईल.
1: खरंय. आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
0: नक्की. काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
1: बरोबर.
0: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान देऊन करेन, मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते, तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो, कुठलीही मग गोष्ट असू दे त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळाला
1: वेगळा असतो. बरोबर आहे. आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग योग्य आहे, कारण जे आपण काम करतो आहोत ते पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं, म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं,
0: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाहत चक्र आपल्याला साथ देत. आपण बघ एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला, निर्णय असेल तो कि मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घ श्वास घेतला तो आणि उत्तर दिलं जात,
1: थोडासा विचार करतो,
0: विचार करतो. कारण दीर्घ श्वास का घेतो आपण, तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घ श्वास काय, मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात, तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही वागलं तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचाय, मला विचारलंय माझं सांगून झालंय पण इथे तू घ्यायचं की नाही, म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
1: खरं
0: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचा नोकर व्हायचंय का,
1: हो
0: हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
1: खरं खरं म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा हे ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच, पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता. म्हणजे तुम्हाला तुम्ही इतर

0: त्यांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं तिने ऐकलं नाही, ऐकणं न ऐकणं तिच्या हातात आहे. तिचा काय म्हणत, तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू. आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे, हे समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात, आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो, आपल्या मनाची स्थिरता राहते, आपल्या मनाला समाधान मिळतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
1: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मूलाधारमुळे काय होणार आहे, स्थिरता येणार आहे. मग ती सगळ्या स्तरावर आहे, मानसिक, शारीरिक, मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक, सामाजिक, सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे, तो ओटीपोटाचे इथे स्वादिष्ठांचक्र आहे, तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय, तुमचं मन एकदा स्थिर, म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल, कारण तुमची स्थिरता आली.
0: बरोबर.
1: पुढे काय आहे, तर मणिपूर आहे, तो आत्मविश्वास देतो, म्हणजे आपल्या बरगड यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे लक्ष केंद्रित करून तुम्ही बीज मंत्र किंवा तो रंग समोर आणायचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचं आहे, असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय, तर निर्भर बनवताय, कारण मला स्थिरता आलीये, माझं निर्मिती छान झाली आहे कुठल्या तरी कामाची, मग आता मी त्यामुळे निर्भर झालीय, म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवत. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय येत, हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करतय, तर आनंद, तुला आवडो ना आवडो, मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे, नवनिर्मितीमुळे, आत्मविश्वासामुळे, आनंदामुळे माझी वाणी कंठचक्र विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार
0: आहे. हो,
1: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
0: बरोबर.
1: मग पुढे आज्ञाचक्र आहे जे आपल्या दोन बुवा यांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य, चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
0: विवेक आपला जागृत
1: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजाभाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं. आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो.
0: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय, की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्राचा जो बीज मंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
1: रंग आहे तो डोळ्यासमोर आणायचा,
0: हा अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
1: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसला अगदीच योग्य, नाही जमलं जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता. तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे मला, स्थिरता राहू दे. कारण काय, त्यानिमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधना ही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो, बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टर

0: कडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग आहे
1: नक्की.
0: आणि फार मोठा त्याच्यात काही साधन लागत आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहे की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद्विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद. मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशस्वी पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट

ट्रेन प्रकल्प लवकर सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. JNPT आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वे मंत्र्याशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चासुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळं गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ॲडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. या संदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत

यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे, तर त्यांच्या जागी MMRDA अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है. जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वे मंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहात

पक्षातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 178,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 154,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे. तर त्यांच्या जागी MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी विलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा 3रा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबाद नंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण

0: आप सुन रहे हैं विविध भारती, देश की सुरीली धड़कन। छाया गीत कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
1: सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली। त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 178,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे असं सिंह म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। या संदर्भात खासदार सावंत आणि अनिल देसाई यांनी आज सभापतींची भेट घेतली। राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे। यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 347 अंकांची वाढ झाली आणि तो 77,156 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 97 अंकांची वाढ नोंदवत 24,086 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
2: FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झालेत। आमच्या सायंकालीन प्रसारणात मी आदिनाथ अन्नदाते आपलं स्वागत करतोय। प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला। कार्यक्रमात सुरुवातीला स्वयंवर या नाटकातलं मालिनी राजूरकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत, संगीतकार भास्कर बुवा बखली।

स्वयंवर या नाटकातलं मालिनी राजूरकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते भास्कर बुवा बकले.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर रोशन सातारकर यांनी गायलेलं श्रावण गायकवाड यांचं गीत, संगीतकार विठ्ठल शिंदे.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत, स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीत नियोजक आनंद घना.

मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वराला संगीत दिलं होतं आनंद घन यांनी.

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार। श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।
1: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया। श्रोते हो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 17 जून 2026 विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार। आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर। लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-242-3471 आणि 242-3672। निवेदन संपलं। मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर सपना अवस्थी यांनी गायलेलं समीर यांचं गीत।

0: श्रोतेहो, ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजेच अमरीश पुरी.
1: मोगेम्बो, खुशवा,
0: भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा श्रोते हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.

मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिल का क्या कसूर या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं नवाब आरजू यांचं गीत. संगीतकार नदीम श्रवण.

दिल का क्या कसूर या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं नवाब आरजू यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोते हो, आता ऐकूया कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात उद्या दिनांक 18 जून 2026 विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक एम पी करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141242341 आणि 02436372. निवेदन संपलं.

माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन कोमल पाटील यांचं आणि सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

हॅलो, हाय, नमस्कार. 100° एक मेघाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील घेऊन आली आहे मनातल्या विषयांना स्पर्श करणारा कार्यक्रम युववाणी.

मित्रांनो, भारतीय चित्रपट संगीताचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा काही स्वर असे असतील जे काळाच्या ओघातही तितकेच ताजे, मधुर आणि भावस्पर्शी वाटतील. अशाच स्वरांपैकी एक स्वर म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनाचा, संघर्षाचा, संगीत साधनेचा आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी ढाका इथं झाला. त्यांचं मूळ नाव सुमन हेमाडी. त्यांचं कुटुंब सुशिक्षित आणि संस्कारक्षम होतं. घरात संगीताची विशेष आवडही होती. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची ओढ असल्यामुळं त्यांच्या आवाजातला गोडवा ओळखून कुटुंबियांनी त्यांना शास्त्रीय संगीताचं शिक्षण दिलं. त्यांनी गुरूंकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.

नियमित रियाज, संगीतावरचं प्रेम आणि सुरांशी असलेली निष्ठा यामुळं त्यांचा आवाज दिवसेंदिवस जास्त परिपक्व होत गेला. त्यांचं शालेय शिक्षण सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये झालं. लहानपणापासूनच त्यांना चित्रकला आणि संगीत या दोन्ही कलांची विशेष आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यांचा मूळ कल हा चित्रकलेकडे होता आणि त्या पुढे चित्रकार बनण्याचं स्वप्न पाहत होत्या. त्या काळात जे जे स्कूल ऑफ आर्ट हे भारतातलं सगळ्यात प्रतिष्ठित कला शिक्षण संस्थांपैकी एक मानलं जात होतं. पण महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच संगीताशी त्यांचं नातं हे जास्त दृढ होत गेलं. चित्रकलेचा अभ्यास सुरू असतानाच त्यांनी शास्त्रीय संगीताचं नियमित शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यांचे पहिले संगीत गुरु होते पंडित केशवराव भोळे. प्रभात फिल्म कंपनीचे हे प्रसिद्ध संगीतकार आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे मित्र होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमनताईंनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर त्यांनी उस्ताद अब्दुल रहमान खान आणि गुरुजी मास्टर नवरंग यांच्याकडे संगीताचं जास्त सखोल शिक्षण घेतलं. नियमित रियाज, सुरांवरची पकड आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे त्यांचं गायन दिवसेंदिवस परिपक्व होत गेलं. विशेष म्हणजे सुरुवातीला त्या संगीताकडं करिअर म्हणून पाहत नव्हत्या. संगीत हा त्यांचा छंद होता. पण जसं जसं त्यांचं शिक्षण पुढं गेलं तसं तसं संगीतावरचं प्रेम हे वाढत गेलं आणि शेवटी पूर्णपणे संगीत क्षेत्रातच आपलं आयुष्य वाहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की चित्रकलेत करिअर करण्याची इच्छा असतानाच संगीतानं त्यांना आपल्याकडे खेचलं आणि हाच त्यांच्या आयुष्याचा खरा मार्ग ठरला. पुढे त्या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सगळ्यात आदरणीय पार्श्वगायिकांपैकी एक बनल्या. चित्रकलेच्या कॅनव्हासवर रंग भरण्याचं स्वप्न पाहणारी एक तरुणी पुढे आपल्या सुरांच्या रंगांनी लाखो रसिकांच्या मनात अजरामर चित्र रेखाटून गेली आणि त्या होत्या सुमंत.

मित्रांनो, सुमन कल्याणपूर यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रवेश हा 1954 मध्ये झाला. त्यांचं पहिलं रेकॉर्ड झालेलं हिंदी चित्रपट गीत होतं कोई पुकारे धीरे से तुझे. हे अंगाई गीत जे मंगू या चित्रपटासाठी त्यांनी गायलं होतं. संगीतकार मोहम्मद रफी यांनी त्यांना ही संधी दिली होती. एका मराठी चित्रपटातलं त्यांचं गाणं ऐकून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी सुमनताईंना थेट हिंदी चित्रपटासाठी निवडलं. पण प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये त्यांचा पहिला मोठा परिचय दरवाजा या चित्रपटातून झाला. या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ गायक तलत मेहमूद यांच्याबरोबर एक दिल दो हे तलबगार हे युगुलगीत गायलं होतं. तलत मेहमूद यांनी एका संगीत कार्यक्रमात सुमनताईंचा आवाज ऐकला होता आणि ते इतके प्रभावित झाले की त्यांनी या नवोदित गायिकेबरोबर गायला होकार दिला. याच गाण्यामुळं संपूर्ण चित्रपटसृष्टीचं लक्ष सुमन कल्याणपूर यांच्याकडे वेधलं गेलं. एका नव्या गायिकेसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. पहिल्यांदाच मोठ्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करताना त्या खूप घाबरल्या होत्या. समोर अनुभवी संगीतकार, वादक आणि मोठे कलाकार होते. पण एकदा माईक समोर उभं राहिल्यानंतर त्यांनी डोळे मिटले आणि स्वतःला पूर्णपणे सुरांच्या हवाली केलं आणि तिथून सुरू झाला त्यांच्या यशाचा प्रवास. 1950 आणि 60 दशकात हिंदी चित्रपट संगीतात लता मंगेशकर यांचं वर्चस्व होतं. सुमनताईंच्या आवाजातही विलक्षण गोडवा होता. अनेकदा रेडिओवर गाणं ऐकल्यानंतर लोकांना वाटायचं की हे गाणं लता दिदींचंच आहे. पण सुमनताईंनी कधीही या तुलनेला महत्त्व दिलं नाही. त्या म्हणायच्या, माझं काम मनापासून गाणं, तुलना करणं हे श्रोत्यांचं काम.

मित्रांनो, सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीतलं सगळ्यात उज्ज्वल पर्व म्हणजे मोहम्मद रफी यांच्याबरोबर युगुल गीतं. रफी साहेबांचा भावपूर्ण आवाज आणि सुमनताईंचा मधुर स्वर यांची जोडी रसिकांच्या मनात कायमची घर करून गेली. त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, तुमने पुकारा और हम चले आए, नाना करते प्यार ही गाणी आजही तितकीच अजरामर आहे. विशेष म्हणजे रेकॉर्डिंगच्या वेळी दोघंही फार कमी बोलायचे. रफी साहेब अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाचे होते. सुमनताई सुद्धा तितक्याच मितभाषी. स्टुडिओमध्ये फारशा गप्पा नसायच्या, पण गाणं सुरू झालं की जणू सुरांचाच संवाद सुरू व्हायचा.

फार कमी बोलायचे. रफी साहेब अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाचे होते. सुमनताई सुद्धा तितकाच मितभाषी. स्टुडिओमध्ये फारशा गप्पा नसायच्या, पण गाणं सुरू झालं की जणू सुरांचाच संवाद सुरू व्हायचा.

मित्रांनो, सुमन कल्याणपूर यांचं नाव घेतलं की अनेकांच्या डोळ्यासमोर हिंदी चित्रपट संगीत येतं, पण मराठी संगीत विश्वातही त्यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आणि समृद्ध आहे. मराठी भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं आणि सुगम संगीत या सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या सुरांची मोहोर उमटवली. त्यांच्या आवाजात असलेली कोमलता, शब्दांची स्पष्टता आणि भावनांची अचूक अभिव्यक्ती यामुळं मराठी रसिकांनी त्यांना विशेष प्रेम दिलं. 1950 ते 1980 हा काळ मराठी भावगीतांचा सुवर्ण काळ मानला जातो. त्या काळात सुमनताईंच्या आवाजानं अनेक गीतांना अमरत्व प्राप्त करून दिलं. त्यांच्या गायनात शास्त्रीय संगीताचा मजबूत पाया असल्यामुळं प्रत्येक गाण्यात सुरेलपणा आणि भावनिक खोली जाणवते. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, केतकीच्या बनी तिथे, मृदुलकरांनी छेडीत तारा यासारखी अनेक गीतं आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. विशेष म्हणजे भक्तिगीत गाताना त्यांच्या आवाजात भक्तिभावाची प्रचिती यायची, तर भावगीत गाताना शब्दांमधली भावना ही थेट श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचायची आणि हीच त्यांची मोठी ताकद होती. त्या काळातल्या अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं होतं. मराठी संगीताला अभिजातता, माधुर्य आणि सांस्कृतिक समृद्धी देण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. रेडिओच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांपासून ते शहरांपर्यंत घराघरात प्रवेश केला. अनेक पिढ्या त्यांच्या गाण्यांवर वाढल्या. आजही आकाशवाणी, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिलींमध्ये त्यांची गाणी आवर्जून सादर केली जातात. त्यांच्या मराठी गायनाची आणखी एक विशेषता म्हणजे शब्दांना दिलेला मान. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन तो योग्य भावनेसह श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची शैली होती. त्यामुळं त्यांची गाणी ही फक्त ऐकली जात नाहीत तर अनुभवली जातात. मराठी संगीत विश्वात सुमन कल्याणपूर यांनी दिलेलं योगदान हे फक्त गाण्यांच्या संख्येनं मोजता येणार नाहीये. त्यांनी आपल्या स्वरांमधून मराठी संस्कृती, भक्ती आणि भावविश्व यांना समृद्ध केलं. म्हणूनच मराठी संगीताच्या इतिहासात त्यांचं स्थान हे मानाचं आणि अढळ आहे. लाखो श्रोत्यांच्या मनात भक्तीचा दीप प्रज्वलित करणारा आणि भावनांच्या तरंगांना सुरांची साथ देणारा स्वर म्हणजे सुमन कल्याणपूर यांचा स्वर. मराठी संगीत विश्वातलं हे एक सुवर्णपान आजही तितकंच तेजस्वी आहे. मित्रांनो, इतकी लोकप्रियता मिळूनही सुमनताई या साध्या राहिल्या. त्यांनी कधी प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. त्यांच्यासाठी संगीत हेच सर्वस्व होतं. रियाज, शिस्त, नम्रता या तिन्ही गोष्टींवर त्यांचा कायम विश्वास होता. सुमन कल्याणपूर यांचा प्रवास आपल्याला एक महत्त्वाचा मेसेज देतो. जर तुमच्यात प्रतिभा असेल, मेहनत करण्याची तयारी असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतं. इतरांशी तुलना न करता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, जीवनात काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या कर्तृत्वानं इतिहास घडवतात, पण काही व्यक्ती या अशाही असतात ज्या आपल्या कलेनं लोकांच्या हृदयात कायमचं घर करतात. सुमन कल्याणपूर या अशाच एक स्वरयोगिनी. आजच्या वेगवान जगात अनेक गाणी येतात, काही काळ गाजतात आणि विस्मृतीत जातात, पण सुमनताईंच्या स्वरांची जादू अशी आहे की त्यांची गाणी ऐकताना आजही मन शांत होतं, आठवणी जाग्या होतात आणि नकळत ओठांवर स्मित उमटतं. त्यांच्या स्वरात फक्त संगीत नव्हतं, त्यात प्रेम होतं, भक्ती होती, संवेदना होत्या आणि माणुसकीचा ओलावा होता. म्हणूनच काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पिढ्या बदलल्या, पण सुमन कल्याणपूर यांच्या सुरांचं गारुड आजही कायम आहे. चित्रकार होण्याचं स्वप्न घेऊन निघालेली एक साधी मुलगी आपल्या सुरांच्या सामर्थ्यानं भारतीय संगीत विश्वातली अजरामर नाव बनली. हा प्रवास फक्त यशाचा नाही तर निष्ठेचा, साधनेचा आणि नम्रतेचा

जायचं आहे. मित्रांनो, कलाकार कधीच जात नाहीत. त्यांचं शरीर काळाच्या पडद्याआड जातं, पण त्यांची कला कायम जिवंत राहते. जेव्हा जेव्हा सुमनताईंचं एखादं गाणं आपल्या कानावर पडेल, तेव्हा ते फक्त गाणं नसेल तर एका महान कलाकाराच्या आयुष्यभराच्या साधनेचा, संघर्षाचा आणि सुरांवरच्या प्रेमाचा अनुभव असेल. आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या स्वरांना, त्यांच्या साधनेला आणि भारतीय संगीत विश्वाला दिलेल्या योगदानाला मनपूर्वक अभिवादन करूया. कारण स्वर कधीच मरण पावत नाहीत, ते काळाच्या पलीकडे जाऊन पिढ्यानपिढ्या मनामनात घुमत राहतात. आणि सुमन कल्याणपूर यांचा स्वर हा असाच एक चिरंतन अजरामर स्वर आहे.

सो आजच्या कार्यक्रमात आपण थांबूया इथंच. पण हो, आजचा हा सुमनताईंचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की नक्की कळवा. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया स्नेहांकित या आमच्या कार्यक्रमामध्ये पत्रांद्वारे किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे duty room ahilyanagar@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. तोपर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.

कोमल पाटील हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला वंश या चित्रपटातलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंद मिलिंद, गायक लता मंगेशकर.

0: वंश या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आनंद मिलिंद आणि गायिका होत्या लता मंगेशकर.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का? पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिवाने या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केले संजीव दर्शन यांनी.

दिवानी या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नियोजक होते संजीव दर्शन. श्रोतेहो एक निवेदन ऐकूया. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळं दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं हे गीत आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं कुली नंबर 1 या चित्रपटातलं. समीर यांच्या गीताला संगीत दिले आनंद मिलिंद यांनी.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं कुली नंबर वन या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नियोजक होते आनंद मिलिंद. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करता आहोत.

0: शोधतो हो। हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा।
1: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
2: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
1: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
3: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
0: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही।
1: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील।
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा।
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
0: स्नेह संवाद
4: या कार्यक्रमात
3: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
1: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर, टपाल सूची क्रमांक 414003।
4: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com।
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
4: माझी शाळा
0: या विषयावर।
5: हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐकूया। श्रोते हो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 17 जून 2026 विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार। आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर। लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-34-71 आणि 242-36-72। निवेदन संपलं। FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, सायंकाळचे 6:20 झाली आहेत। या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे आदिनाथ अन्नदाते। आता ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोते हो, आज सायंकाळी 6:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड यांच्यात लीड्स इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल। दरम्यान 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल। 7:30 आमचा शेत आमचा परिसर या कार्यक्रमात

0: सुरुवातीला कांदा साठवण तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख विक्रम कड यांची मुलाखत आणि त्यानंतर कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी कृषी महाविद्यालय लोणी इथले सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 9 ते 10 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे मणक्यांचे आजार आणि वातविकार. सहभागी तज्ज्ञ आहेत आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. सूत्रसंचालन प्रज्ञा असनेकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 10:45 रजनीगंधा. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:55, 6:05 मंगल प्रभात, 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन, लेखन केले शालिनी वाघ यांनी. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांतील कुपोषण याविषयी माहिती. 6:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आसन यातील फरक याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 7:50 आणि 8:15 सुगम संगीत. 8:40 आणि रात्री 8:15 मिश्र संगीत. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपटगीतं. श्रोतोह विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील 9:30 ते 10 आणि 2:00 ते 5:00 दरम्यान. 10:00 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. 10:05 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. आमचं सायंकाळचं प्रसारण सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भारूड. सादरकर्ते हमीद अमीन सय्यद आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. उद्या 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी. सहभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या बियाणे तंत्रज्ञान योजनेतले वरिष्ठ संशोधन सहाय्यक MP कर्जुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेवरी कुंभारी तालुका कोपरगावातले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन वंदना साबळे यांचं. 10:00 रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:25 झाले आहेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्हा

0: समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा।
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय।
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा।
4: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा। भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत। शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर। संपर्क 89999 84 165।
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा।
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
6: फोन नंबर 0241-235-3515,
5: मोबाइल 960-44-988-36।
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा।
7: श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया। शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 18 जून 2026 विषय आहे, कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी। या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले बियाणे तंत्रज्ञान योजना विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक MP करजुले, कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे। प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72। निवेदन संपलं। FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, यानंतर 6:30 वाजेपासून ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड यांच्यात लीड्स इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून, 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। सुरुवातीला क्रिकेट सामन्याचं समालोचन दिल्ली केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं

0: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं. हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी

0: हिरवा झेंडा दाखवला एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं
1: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो हमारी आशंका कुछ नहीं है हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही है तो एक सावधानता बरतने के लिए हमने कदम लिया हुआ है
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मात्र महिलांशी संबंधित गुन्हे गंभीर स्वरूपाचे खटले वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या अफगाणिस्तान फरफे नांगी आलिन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना UK लीड्स इथं होत आहे नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र

0: मोदी यांचं भाषण झालंय. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रधानमंत्री मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करणं या मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होईल. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्स यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामुग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशानं कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेत.
2: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM Gold वाहिनीवर.
3: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी 11:00 100.1 MHz FM Gold वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
4: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
5: नमस्कार, मी केतकी थत्ते.
4: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
6: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
4: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
6: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM Rainbow वर 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर 9:00
4: आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
6: दोन्ही वेळेला.
4: तर नक्की ऐका.

शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही।
2: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
3: श्रोत्याहो, सायंकाळचे 7:15 होत आहेत। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष।

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून पश्चिम आशियातला संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून आजतागायत हा संघर्ष थांबला नव्हता. या संघर्षाची झळ प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या देशांशिवाय अवघ्या जगाला सोसावी लागली. इंधनाची कमतरता आणि इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचं जगणंही बाधित झालं. म्हणूनच हा संघर्ष थांबावा अशी आशा अवघं जग करत आहे. आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 19 तारखेला हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्याचविषयी अधिक बोलण्यासाठी निवृत्त प्राध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. अरुणा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: अरुणा मॅडम. गेले 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये येत्या 19 तारखेला शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ही घडामोड तुम्हाला किती महत्त्वाची वाटते आणि या कराराचं नेमकं स्वरूप काय, दुसरं म्हणजे या करारातून इराणच्या वाट्याला काय येणार आहे, त्यातले महत्त्वाचे घटक काय असतील आणि त्यामुळे त्यांना काय आर्थिक राजनैतिक लाभ मिळतील याविषयी काय माहिती द्याल.
1: एक तर आपल्याला असं दिसतंय की इराणची ह्या युद्धामध्ये थोडी अधिक सरशी झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे इराण जिंकलंय पूर्णपणे असं जरी नसलं तरी सुद्धा वर्चस्मा थोडा इराणचा आहे असं आपल्याला जाणवतं. कारण इराणनी अनेक गोष्टींमध्ये आपल्या मागण्या मागे घेतलेल्या नाहीयेत. त्यांनी अमेरिकेची एक गोष्ट मान्य केली की होर्मुझची समुद्र ध्वनी आपण 60 दिवसांसाठी आम्ही खुली ठेवू असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढचे 2 महिने. 2 महिन्यांनंतर काय असणार आहे हे आत्ता तरी गुलदस्त्यात आहे. ते काय करू शकतात तर ते कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही मॅरीटाईम सर्व्हिस देऊ, म्हणजे जहाजांची सुरक्षितता आम्ही पाहू आणि त्या बदल्यात आम्ही काही फीज आकारू, हे कदाचित ते करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य

0: आणखीन लष्करी जी काय दल विमान अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे ही त्यांची अटी अमेरिकेने ती मान्य केली आहे. म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रधुनीतून सुद्धा ते माघार घेतील. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला, कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाहीयेत म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये, पण अमेरिकेनी गेली अनेक वर्ष निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता अमेरिकेत असलेले त्यांचे जे काय इन्व्हेस्टमेंट आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने हे मान्य केले की आता युद्ध थांबवू म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये, पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
1: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारण मीमांसा कशी कराल?
0: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्यामुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया, पण अजून 2 दिवस आहेत म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे, ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबॅननवर पण हल्ला सुरू केला, गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबॅननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात, त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल.

0: नेतान्याहू यांच्याबद्दल असंही म्हटले की हा फारच कठीण माणूस आहे. पण कदाचित अमेरिका पुन्हा एकदा इस्रायलच्या या ट्रॅपमध्ये न अडकता अमेरिकेने जर का पुढाकार घेऊन पुढे गेली आणि इराणनेही आपली अट थोडी हलकी केली तर हा करार होईल, या करारावर सह्या होतील. आणि ह्या करारावर सह्या होणं म्हणजे आता जे युद्ध चालू आहे ते युद्ध थांबणं. आणि ते युद्ध थांबण्याची केवळ बातमी आली तरी गेल्या 2 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती खाली आलेल्या आहेत. आणि काही प्रमाणात मला असं वाटतं लोकांच्या मनात आशा निर्माण झाली की आता हे जे संकट आलेलं आहे युद्धामुळे ते संकट काही प्रमाणात कमी होईल.
1: अरुणा मॅडम, आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे इराणचा अणु कार्यक्रम हा या संघर्षातला एक कळीचा मुद्दा होता. आता या पुढच्या वाटाघाटींमध्ये त्याबद्दलची स्थिती काय दिसते, याविषयी काय माहिती द्याल?
0: त्यांनी पहिल्यापासून हे म्हटलेलंच होतं की आमचा अणु कार्यक्रम हा शांततेसाठी आहे. आणि वारंवार आंतरराष्ट्रीय अणु नियामक जे मंडळ आहे त्या मंडळाच्या सभासदांनी इराणमध्ये वारंवार भेटी देऊन हे चेक केलेलं होतं की आहे का. आणि त्यांनी म्हटलेलं होतं की इराण हा अणुशस्त्र बनवत नाहीये, त्यांचा कार्यक्रम शांततेसाठी आहे. आता गुप्तपणे ते काही करत असतील तर आपल्याला कोणालाच माहिती नाही, ते कुठल्याच राष्ट्राला कसं सांगता येणार नाही बाहेरून. पण त्यांना कायमच याबद्दलचे सर्टिफिकेट मिळाले की ते नाहीये. त्याच्या अगोदर ओबामांच्या बरोबर त्यांनी करार केलेला होता अणु कार्यक्रमाच्या बद्दल आणि इराणने आपल्यावरती ही बंधनं लादून घेतलेली होती. इराणने आत्ताही तेच म्हटलंय, पण इराणने एक म्हटलंय की आम्ही युरेनियम आमच्याकडचं नष्ट करणार नाही किंवा देणार नाही. म्हणजे आपला शांततेसाठीचा अणु कार्यक्रम चालू राहील हा मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. आज आपल्याला असं दिसतंय की हा कार्यक्रम इराण चालू ठेवतं का नाही, पण अगदी शांततेसाठी सुद्धा जर का तुमच्याकडे न्यूक्लिअर कपॅसिटी असेल तर तुम्ही शस्त्र केव्हाही निर्माण करू शकता हे जगात सगळ्यांना माहिती. अमेरिकेने सध्या तरी इराणच्या ह्या अणु कार्यक्रमाच्या बद्दलच्या ज्या धोरणाला की बा आम्ही शांततेसाठी बनवतो याला मान्यता दिलेली असं दिसतंय, किंवा या करारात ते चालू ठेवू असं दिसतं. आणखीन एक मुद्दा सांगायचा होता तो म्हणजे क्षेपणास्त्रांच्या संदर्भात इराणनी कोणत्याही प्रकारचं लिमिट मान्य करणार नाही हे आधी स्पष्ट केलं की आमच्या क्षेपणास्त्रांच्या कार्यक्रमावर आम्ही बंदी आणू देणार नाही, तो नॉन निगोशिएबल आहे हाही भाग आहे.
1: या करारातून अवघड जग ज्याची वाट पाहतंय ते म्हणजे हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार आहे. पण हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार म्हणजे नेमकं काय होणार, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला पर्यायानं भारताला कशा प्रकारे दिलासा मिळणार आहे याबद्दल सगळेच जण जाणून घ्यायला उत्सुक आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: हॉर्मुझची समुद्रधुनी अगोदर खुलीच होती 28 फेब्रुवारीच्या आधी, त्याच्यात काहीही प्रॉब्लेम्सच नव्हते. अगदी नॉर्मली जहाजं येत जात होती, सर्व प्रकारचा व्यापार तिथून चालत होता. त्यावेळेला तो एक चोक पॉइंट असेल याबद्दलची काही कल्पनाही नव्हती. म्हणजे सुएझ कॅनॉल होताच, पण हा सुद्धा चोक पॉइंट होईल असं त्यावेळेला वाटले. जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू. ते आता ते म्हणत नाहीये, पण ते करणार ते, कारण त्यांच्या प्लॅनमध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालंय युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल. आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आत्ताच आपण सांगू नाही शकत. पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे, म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं, या गोष्टी कदाचित रिव्हर्ट होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जे काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं याबद्दल धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

FM बँड 100% मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार.
1: आज बुधवार भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 17 जून 2026. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अंकुश जोशी
2: आणि मी गौरव वने
1: आपलं मनपूर्वक स्वागत करतो.

शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या एल निनोचा प्रभाव असल्यामुळं पर्जन्यमान आपल्याकडं अनिश्चित स्वरूपाचं असणार आहे अशी भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणामही आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत पडणाऱ्या पावसाचं जतन करणं आणि प्रत्येक थेंब काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता आहे. तसंच विहिरी, तलाव आणि शेततळ्यांमधला गाळ काढून जास्तीत जास्त पाण्याचं आपल्याला संरक्षण करता येईल आणि ते जमिनीत मुरवता येईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडं. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत कांदा साठवण तंत्रज्ञान या विषयावरती. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विक्रम कड यांची. मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: एकूण सर, कांद्याच्या बाबतीत आपल्या आहारातलं महत्त्व असो किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक महत्त्व असो हे खूप आहे, तरी तुमच्या शब्दामध्ये तुम्ही याचं आहारातलं महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्व याबाबतीत काय सांगाल सर?
1: कांद्याच्या बाबतीमध्ये आपण एकंदरीत आढावा घेतला तर महाराष्ट्र कांद्याच्या पिकामध्ये अग्रेसर असं राज्य आहे. कुठलीही आपल्याला भाजी बनवायची असेल किंवा दैनंदिन आहारामध्ये ह्याचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो आहे आणि होतो आहे. त्यामुळे आपण पाहिलं असेल की कांद्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकजण हा जागरूक असतो. बाजारभावातील जे मूल्य आहे ते वाढू नये म्हणून किंवा त्याच्या किमतीमध्ये जास्त चढ उतार होऊ नये म्हणून प्रत्येक

0: हा आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल तर त्यांनी कांद्याच्या साठवणुकीच्या संदर्भामध्ये किंवा प्रक्रियेच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की कांदा हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याकारणानं कांद्यामध्ये भावामध्ये जास्त चढ उतार न होता लोकांना तो रास्त भावामध्ये जर उपलब्ध झाला तर त्याचं खाण्याचं प्रमाण ही आपल्याला वाढेल आणि लोकांना रास्त भावामध्ये तो मिळेल. त्यामुळं कांद्याला अतिशय जास्त महत्त्व हल्ली प्राप्त झालेलं आहे. कांदा साठवणुकीला पाठवण्याआधी काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कांदा आपल्याला काढणीसाठी तयार झाल्यानंतर आपल्याला समजतं की साधारणतः 50% जास्त कांद्याच्या माना पडतात. ही परिस्थिती आली की आपण म्हणतो की कांदा हा काढणीसाठी तयार झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणतः 15-20 दिवस आपण त्या कांद्याचं पाणी तोडतो. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं की कांद्याच्या पातीमधील सगळे अन्नद्रव्य हे कांद्याच्या जो बल्ब आहे त्यामध्ये येतं आणि अशा पद्धतीने 50% माना पडल्या की आपण तो शेतातून काढतो आणि शेतामध्येच कांद्याची पात वेगळी न करता सुकवण्यासाठी ठेवतो. त्याचं असं महत्त्वाचं कारण आहे की पूर्णपणे कांद्याची पात सुकत असताना पातीमध्ये जे अन्नद्रव्य आहेत किंवा जे काही आम्ल आहेत ते सर्व हे कांद्याच्या बल्बमध्ये येतं आणि त्यानंतर आपण जर तो कट केला म्हणजे ते मान साधारणतः 2-3 सेंटीमीटर मान ठेवून जर कांद्याची पात आपण वेगळी केली आणि नंतर तो साठवण्याचा प्रयत्न केला तर साठवणुकीमध्ये आपल्याला कांद्याचं आयुष्यमान चांगल्या पद्धतीने मिळतं. ही एक गोष्ट झाली कांदा काढण्याच्या वेळेची. आणि दुसरं, कांदा हा व्यवस्थित वाळला गेला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो सायंटिफिक भाषेमध्ये क्युरिंग. क्युरिंग ह्याच्यासाठी करायचं आहे किंवा वाळवायचं ह्याच्यासाठी की साधारणतः कांद्याच्या वरच्या 2-3 पाती ह्या छान पद्धतीने वाळल्या गेल्या पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की कांद्याचा वरचा जो पापुद्रा आहे ते 2-3 पापुद्रे हे व्यवस्थित वाळले गेले तर आपण म्हणतो तो कांदा व्यवस्थित वाळला गेलेला आहे. किंवा त्या कांद्यामधील पाण्याचं प्रमाण हे साधारणतः जातीनुसार 83-87% आलं की आपण म्हणतो तो कांदा व्यवस्थित वाळला. मग अशा परिस्थितीमध्ये वाळलेला जर कांदा आपण साठवणुकीमध्ये ठेवला तर निश्चितच आपल्याला त्या कांद्याचं आयुष्यमान चांगलं मिळतं. म्हणून या दोन गोष्टी आपल्याला चांगले करायचे आहे. एक, की कांदा काढताना तो व्यवस्थित म्हणजे 50% जास्त माना पडल्या पाहिजे, एक. आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे की त्याचं क्युरिंग करणं. आणि तिसरं महत्त्वाची जी गोष्ट आहे त्यामध्ये कांदा वाळल्यानंतर त्याची मान आपल्याला चुरगळून पाहिजे, ती व्यवस्थित वाळली गेलेली असली पाहिजे, त्याला थोडासुद्धा ओलावा नको. आणि त्या परिस्थितीमध्ये आपण कट करून जर साठवला तर निश्चितच कांद्याचं आयुष्यमान हे आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतं.
1: निश्चितच सर, असा कांदा आपल्याला काढणी योग्य झालेला कांदा तो काढणीसाठी तयार आहे की नाही हे तपासून काढून नंतर तो साठवणुकीसाठी आपल्याला तयार करायचा आहे. ज्यावेळेस आपण कांदा चाळीमध्ये कांदा भरतो साठवणुकीसाठी म्हणून, तर मग अशा वेळेस कांदा साठवणुकीसाठी भरताना मग काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपली नेमकी चूक याच ठिकाणी होते. पहिले मी तुम्हाला चूक सांगितली की व्यवस्थित वाळवला न गेल्याने सुद्धा कांद्याचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात होईल. आणि दुसरं, कांदा चाळीमध्ये ज्यावेळेस आपण कांदा भरतो त्यावेळेस काही ठोक ताळे आपल्याला लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. पहिलं आहे, जी आपण चाळ बांधतो त्याची रुंदी 5 फुटापेक्षा जास्त नको आणि साठवताना कांद्याची जी उंची आहे ती 5 फुटापेक्षा जास्त उंच नको. ह्याचं असं कारण आहे की ह्या सर्व कांद्यांच्या ज्या काही भौतिक ज्या गुणधर्म आहेत ह्याचा सर्व अभ्यास करून हे प्रमाणीकरण करण्यात आलेलं आहे. आणि आपण ह्या पद्धतीने जर साठवला कांदा म्हणजे 5 फूट रुंदीला आणि 5 फूट उंचीला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं आयुष्यमान मिळतं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, तर 5x5 फूट आपण उंची आणि रुंदी घेतली आणि लांबी खूप मोठ्या प्रमाणात आपण जर त्या कांद्या चाळीची घेतली तर एक धोका निर्माण होऊ शकतो, तो असा की कांदा आपण जर कांदा चाळीमध्ये साठवला की त्याचं श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे सतत चालू असतं आणि अशा परिस्थितीमध्ये श्वास घेतला तर ऑक्सिजन हा जो म्हणजे ज्याला प्राणवायू म्हणतो तो वापरला जातो ह्या श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो आणि त्याच परिस्थितीमध्ये उष्णताही बाहेर सोडली जाते आणि काही प्रमाणामध्ये पाणीसुद्धा बाहेर सोडलं जातं. आणि मग लांबी जर जास्त असेल तर अशा परि

0: स्थितीमध्ये कार्बन डायऑक्साईड आतल्या त्या भागामध्ये साठून राहील आणि पाणी आणि उष्णता सुद्धा त्या आतल्या काही भागामध्ये साठून राहील आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं प्रमाण काही ठराविक पॉकेटमध्ये जर जास्त झालं आणि खूप प्रमाणामध्ये आतमध्ये उष्णता निर्माण झाली तर त्या पॉकेटमध्ये कांदा सडण्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. अशा पद्धतीचे पॉकेट्स आतमध्ये तयार होऊ नये म्हणून आपण काय करतो, एक पाईप आहे त्या पाईपला छिद्र पाडतो आणि प्रत्येक 2.5 फुटावर ते पाईप आपण जर कांदा साठवताना त्या कांदा चाळीमध्ये रोवले तर ही जी उष्णता निर्माण होते, हे जे पाणी निर्माण होतं तर त्यामधून सर्व निघून जाईल आणि आपल्याला जे काही म्हणतो आपण सडण्याचं जे प्रमाण आहे किंवा कुजण्याचं प्रमाण आहे, कोंब येण्याचं प्रमाण आहे, ते कांदा चाळीमध्ये अतिशय कमी प्रमाणात दिसतं. तर ही अतिशय साधी पद्धत आहे. ही सर्व शेतकऱ्यांनी जर केली तर साठवणुकीदरम्यान जे काही कोंब फुटणं आहे, सडणं आहे, ह्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसेल आणि आपल्याला त्या कांद्याचं आयुष्यमान चांगल्या पद्धतीने वाढवता येईल.
1: नक्की सर, अत्यंत सोपी आणि सुंदर पद्धत आपण सांगितलेली आहे जेणेकरून कांदा चाळीमध्ये सुद्धा हवा खेळती राहील आणि त्याच्यातून हवेचं व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं हे बरंचसं कमी होईल. सर, कांदा चाळ आपण सांगितलं की खूप लांब कांदा चाळ नको म्हणून, तर त्याच दृष्टीने मी विचारतो की कांदा चाळ बांधताना मग दिशेचं सुद्धा आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: अतिशय महत्त्वाचं आहे आणि यावर बऱ्याच संशोधन संस्था यावर काम करत आहेत आणि प्रत्येकाचं जे काही शिफारस आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. परंतु आम्ही जे संशोधन केलं आहे त्यामध्ये आम्हाला असं जाणवलं आहे की जी दिशा आहे कांदा चाळीची ती दक्षिण उत्तर जर असेल तर आपल्याला आतमध्ये जे काही हवा खेळती राहील ती चांगल्या पद्धतीने खेळती राहील. आणि काही संशोधनामध्ये असं सुद्धा दिसून येत आहे की पूर्व पश्चिम जरी असेल तरी आपल्याला कांदा चाळीचं जे सर्क्युलेशन आहे हवेचं ते चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे. तर ह्या दोन्ही पद्धतीने केले तरी काही अडचण नाही आणि हल्ली आम्ही अशा पद्धतीने एक कांदा चाळ विकसित केलेली आहे की आपल्याला साधारणतः कांदा साठवायचा असेल तर साधारणतः 25 ते 30 डिग्री सेल्सिअस हे तापमान लागतं आणि आर्द्रता ही साधारणतः 65 ते 70% लागते आपल्याला. आता ह्याच्यामध्ये जर तापमान आणि आर्द्रतेचा जर आपण विचार जर केला तर एक ठोक ताळे आहे की तापमान साधारणतः 10 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर जो श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याचा जो वेग आहे तो साधारणतः दुपटीने वाढतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पदार्थाचं किंवा कांद्याचं आयुष्यमान अर्ध्याने कमी होतं. साधारणतः 25 ते 30 डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल तर ते कांद्यासाठी अतिशय उचित आहे. आणि दुसरं आर्द्रता मी सांगितलं की 65 ते 70% आपल्याला हवी आहे. जर आर्द्रता जास्त झाली तर सडण्याचं किंवा कोंब येण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं आणि आर्द्रता जर 65% कमी गेली तर पाणी त्यामधून उडून जाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं आणि अशा दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला तापमान आणि आर्द्रता ही अतिशय व्यवस्थित राखणं महत्त्वाचं आहे. आणि आम्ही विद्यापीठामध्ये असं संशोधन करतोय की आपल्याला ह्या कांदा चाळीमध्ये कमीत कमी किमतीमध्ये अशा पद्धतीने तापमान, अशा पद्धतीने आर्द्रता कशा पद्धतीने राखता येईल किंवा ठेवता येईल तर त्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्याचे रिझल्ट मिळालेले आहेत. आणि आपल्याला साधारणतः तुम्ही पारंपरिक पद्धतीने कांदा साठवला आणि आम्ही जी काही पद्धती विकसित केलेली आहे त्या पद्धतीने कांदा साठवला तर साधारणतः 40 ते 50% जे कांद्याचं अधिकचं नुकसान होणार आहे ते आपल्याला कमी करता येतं. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर म्हणून कांदा साठवताना तापमान आणि आर्द्रता कायमची आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं जर आपण जे परफोरेटेड पाईप आपण कांदा चाळीमध्ये टाकतोय त्यामध्ये जर एखादी व्हेंटिलेशन म्हणजे हवा आतमध्ये कशी सर्क्युलेट करता येईल ही एक सिस्टीम जर आपण आतमध्ये टाकली तरी आपल्याला नुकसानीचं प्रमाण खूप कमी झालेलं आढळतं त्या कांदा साठवणुकीमध्ये. म्हणून ह्या 2-3 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर निश्चितच कांदा साठवणुकीमध्ये जो खराब होतो त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा आपल्याला कांदा साठवता येतो पण त्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तापमान आणि आर्द्रता व्यवस्थित ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कांद्याचं तापमान कोल्ड स्टोरेजमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः 0 ते 1 डिग्री सेल्सिअस असं आपण ठेवतो आणि आर्द्रता ही 65 ते 70% ठेवतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कांद्याचं नुकसान हे मी तुम्हाला सांगितलं की फक्त 5

0: टक्क्यापर्यंत होतं. म्हणजे अतिशय नगण्य नुकसान आपल्याला कोल्ड स्टोरेजमध्ये पाहायला मिळतं. म्हणून अशा ज्या काही आपल्याकडं परिस्थिती उपलब्ध आहे त्या पद्धतीने जर आपण कांदा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन साठवला तर निश्चितपणे साठवणुकीमध्ये कांद्याचं जे नुकसान होतं आहे ते आपल्याला कमी करता येईल.
1: सर, याबरोबर अजून एकदा जाणवतं की शेतकरी बंधू बऱ्याच वेळा कांदा चाळीवरती बुरशीनाशकांची फवारणी करतात आणि त्यांच्यातून त्यांना असं वाटतं की बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे सुद्धा कांद्याचं खराब होण्याचं प्रमाण बरंच कमी होईल. तर या बाबतीत तुम्ही विद्यापीठाच्या वतीने काय सांगाल?
0: शेतकरी बऱ्याचशा नको असलेल्या गोष्टी कांदा साठवणूक करताना करतात, परंतु ते अतिशय अयोग्य आहे. त्याचं असं कारण आहे की हा आपण कांदा खाण्यासाठी वापरतो आणि त्याचे अंश काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राहिले तर आरोग्याला अतिशय हानिकारक आहे आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा संशोधन विद्यापीठामध्ये आपण घेतलेले आहे आणि त्या संशोधनांती आपल्याला असं दिसून येत आहे की अशा कुठल्याही हानिकारक रासायनिकांचा वापर न करता सुद्धा आपल्याला कांदा व्यवस्थित साठवता येतो. उदाहरण दाखल आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण पाणी जे निर्जंतुक करण्यासाठी अल्ट्राव्हायलेट रेज जे वापरतो त्याचाच वापर आपण कांद्याच्या साठवणुकीआधी ह्या रेजचा वापर कांद्यावर जर केला तर आपल्याला जे काही नुकसान होतं आहे कांद्यामध्ये, सडण्याचं प्रमाण असेल, कुजण्याचं प्रमाण असेल, किंवा कांदा तुम्ही साठवणुकीमधला घेतला की आपण वरचं एक टर्फल काढलं की आतमध्ये काजळी आल्यासारखं दिसतं, त्याला आम्ही ब्लॅक मोल्ड म्हणतो, है ना, तर ती काजळी जी आहे ह्याचं प्रमाणसुद्धा साठवणुकीमध्ये आम्हाला कमी झालेलं दिसलेलं आहे अल्ट्राव्हायलेट रेजच्या ट्रीटमेंटमुळं. आणि त्यासाठी UVC म्हणजे अल्ट्राव्हायलेट क हे किरणांचा आपण यासाठी उपयोग करतो. आम्ही काही प्राथमिक चाचण्या विद्यापीठामध्ये अल्ट्राव्हायलेट च्या घेतलेल्या आहेत आणि आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने याचे जे काही निष्कर्ष आहेत ते मिळालेले आहेत. तर शेतकरी बंधूंसाठी मला कळकळीची विनंती आहे की आपण अशा ज्या काही हानिकारक गोष्टींचा वापर शक्यतो साठवणुकीमध्ये करू नका, जेणेकरून आपल्याला जे ग्राहक आहे त्यांच्या शारीरिक दृष्ट्या कुठलीही हानी होणार नाही आहे. फक्त 2-3 मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं जर आपण अवलंब केला तर निश्चितच साठवणुकीमध्ये आपल्याला त्या कांद्याचं आयुष्यमान चांगलं मिळेल.
1: सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण हे जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.

शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण कांदा साठवण तंत्रज्ञान याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विक्रम कड यांची. मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी. ही मुलाखत आम्ही पुनःप्रसारित केली होती. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी. मुलाखत आहे कृषी महाविद्यालय लोणी तालुका राहता इथले सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे यांची. मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी. ऐकूया.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार सर, आज आपल्या कार्यक्रमामध्ये खूप सारं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: सर, आता आपण या कांदा बीज उत्पादनाविषयी कार्यक्रमात बोलणार आहोत, मात्र सुरुवातीलाच आपल्या कांदा बीज उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे जमिनीची निवड. कारण योग्य जमीन त्या ठिकाणी असेल तरच हे बीज उत्पादन यशस्वीपणे आपण करू शकतो. तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना अगदी सुरुवातीलाच ही जमीन कशी असावी, एकूणच त्या परिसराचं हवामान कसं असावं याविषयी थोडक्यात सांगूया.
1: कांदा हे थंड हवामानातले पीक असून यामध्ये जमिनीचा जर विचार केला तर मध्यम ते भारी वाळूमिश्रित किंवा भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा असलेली जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला कांदा बीज उत्पादन घ्यायचं आहे तर त्या क्षेत्रामध्ये पूर्वी त्या क्षेत्रामध्ये ते कांदा बीज उत्पादन घेतलेलं नसावं, जेणेकरून तिथं जे पूर्वीचं सीड जे बियाणं जे पडलेलं असतं आणि तिथं जे व्हॉलेंटियर प्लांट जे म्हणतो आपण, जे पूर्वीच्या बेचेस बियाणे उगवून ते नवीन आलेले असतात ते नसलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जेनेटिकली प्युअर जे तर ते अनुवंशीय शुद्ध बियाणे जे तर ते आपल्याला

0: एकूणच त्या परिसराचं हवामान कसं असावं याविषयी थोडक्यात सांगूया.
1: कांदा हे थंड हवामानातले पीक असून यामध्ये जमिनीचा जर विचार केला तर मध्यम ते भारी वाळूमिश्रित किंवा भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा असलेली जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला कांदा बीज उत्पादन घ्यायचं आहे तर त्या क्षेत्रामध्ये पूर्वी त्या क्षेत्रामध्ये ते कांदा बीज उत्पादन घेतलेलं नसावं, जेणेकरून तिथं जे पूर्वीचं सीड जे बियाणं जे पडलेलं असतं आणि तिथं जे व्हॉलेंटियर प्लांट जे म्हणतो आपण जे पूर्वीच्या बेचे बियाणे उगवून ते नवीन आलेले असतात ते नसलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जेनेटिकली प्युअर जे तर ते अनुवंशीय शुद्ध बियाणे जे तर ते आपल्याला तिथं निर्माण करता येत अशी जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे.
0: सर, आता बीज उत्पादनामध्ये विलगीकरणाचं अंतर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तर त्या संदर्भानं आपण या विलगीकरणाच्या अंतराविषयी काय सांगूया?
1: आता विलगीकरण अंतर याचा जर आपण विचार केला तर हे पिकातील जे परागीभवन यानुसार हे वेगवेगळे आहे. जर आपण कांद्याचा जर विचार केला तर कांदा हे परपरागीभवन म्हणजेच क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप असणारं पीक असून त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण जे कंदाचं जे तर ते बीज उत्पादन घेत असतो म्हणजे मातृकंद जे आहे तर त्याच्यामध्ये आपण जर त्याचं प्रोडक्शन जर घेत असेल तर त्यात 5 मीटर हे अंतर आपल्याला घेणं गरजेचं असतं. आणि जर आपण फाउंडेशन सीड्स जे म्हणजेच त्याला आपण पायाभूत आणि सर्टिफाईड म्हणजेच सत्यप्रत बियाणे याचं जर बीज उत्पादन जर घेत असू तर त्यावेळेस आपल्याला त्याचं जे विलगीकरण अंतर जे आहे तर ते 1000 ते 500 मीटर एवढं मेंटेन करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला अनुवंशीय शुद्ध बियाणं जे तर ते मिळेल. तर हे अंतर हे कुठल्याही एखादा वाण जो आहे विद्यापीठाने तयार केलेला असेल किंवा विविध ज्या कंपन्या असतील त्यांनी जे तयार केलेले तर ते मेंटेन करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपण ते कांदा बीज उत्पादन घेत असतो तर त्याच्यामध्ये भेसळ जे तर ते होऊ नये आणि शुद्ध बियाणे जे तर ते आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी विलगीकरण अंतर हे महत्त्वाचं आहे.
0: नक्कीच. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे सरांनी सांगितलं त्याचा अर्थ म्हणजे आपण जर एखाद्या क्षेत्रामध्ये या बीज उत्पादनाचा विचार करत असाल आणि त्या ठिकाणी आपण 2 वेगवेगळ्या वाणांची लागवड करणार असाल तर त्या ठिकाणी विलगीकरण अंतर असेल, म्हणजे 2 जातींच्या प्लॉटमधील जे अंतर असेल ते काही सरांनी सांगितल्याप्रमाणे ठराविक अंतर असावं आणि त्या माध्यमातून आपण शुद्ध बीज उत्पादन घेऊ शकतो असा आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. खरं तर आता सर, आता बीज उत्पादन पद्धती असतील आणि त्या वेगवेगळ्या देखील असतील तर आपण शेतकरी बांधवांना सांगत असताना योग्य पद्धतीनं बीज उत्पादन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याविषयी सांगूया.
1: आता साधारणपणे कांद्यामध्ये 2 प्रकारच्या पद्धती आहे. तर एक जी आहे बियांपासून बी तयार करणे तर ही शक्यतो आपल्याकडं त्याचा एवढा वापर केला जात नाही कारण त्याच्यामधून जे अनुवंशी शुद्ध बियाणे जे तर ते तिथं भेसळ होण्याचे चान्सेस असतात कारण त्या पद्धती त्याच्यामुळे आपल्याकडं त्या प्रेफर केल्या जात नाही. पण दुसरा जो प्रकार आहे कांद्यापासून बी तयार करणे, कांद्यापासून जे त्याच्यापासून बी तयार करत असतो त्याच्यामध्ये परत 2 प्रकार असतात. तर त्याच्यात 1 वर्षीय पद्धत आहे आणि दुसरी 2 वर्षीय पद्धत आहे. जी 1 वर्षीय पद्धत जी आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो म्हणजेच कांद्यापासून आपल्याला बी तयार करायचं आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आपण मे जूनमध्ये रोप तयार करतो, त्यानंतर त्याची लागवड जी पुनर्लागवड जी म्हणतो आपण ती जुलै ऑगस्टमध्ये करतो आणि तो जो कांदा जो आहे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काढणीस येतो. त्यानंतर जो कांदा काढल्यानंतर आपण 2-3 आठवडे तो शेतात तसा सुकून ठेवतो आणि त्याच्यातले जे म्हणजे ढेंगळा कांदा असेल किंवा ते बाजूला करून आपण जे कमी जाडीचे मान असलेले जे असे कांदे निवडतो आणि ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परत त्याची लागवड जे आहे तर ते आपण करतो. त्याच्यात फुलाचे दांडे जे तर ते साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाहेर पडतात आणि मेमध्ये परत त्याचं बी आपण तयार करतो. असं ते जे ही पद्धत जी 1 वर्षीय पद्धत महाराष्ट्रामध्ये ती खरीप याच्यामध्ये सीझनमध्ये जे तर ती वापरली जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे कांद्यापासून बी तयार करण्याची की ती 2 वर्षीय पद्धत आपण तिला म्हणतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रोप तयार करून घेतो जसं आपण रेग्युलर आपण या आपल्या परिसरात बघतो. त्यानंतर रोपाची लागवड जे पुनर्लागवड जी डिसेंबर जानेवारीमध्ये करतो आणि ती मेमध्ये साधारण काढणी जे तर ती येते. ऑक्टोबरमध्ये लागवड जे त्या कांद्याची निवडून आपण परत तिची लागवड करतो आणि डिसेंबर जानेवारीमध्ये त्याला फुलकांडे येऊन मेपर्यंत परत मे महिन्यामध्ये परत ते बियाणे जे आहे ते हार्वेस्टिंगसाठी तयार होत असतं. असं ही जी पद्धत जी आहे ते आपल्याकडं जे 2 वर्षीय पद्धत आपल्याकडं वापरतात आणि तीच जी रब्बी जातीच्या बीज उत्पादनासाठी जे आहे ते आपण तिचा वापर करत असतो.
0: नक्कीच. आता कांदा बीज उत्पादन घेत असताना बेण्याची निवड असेल किंवा ती लागवड असेल त्याबाबत शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घेणे

0: गरजेचं असतं.
1: तर याच्यामध्ये साधारणपणे जे कांद्याचे ज्या जाती असतात, जे वेगवेगळे जे वाहन असतात, तर त्यामध्ये जे पैदासकार असेल किंवा जे मूलभूत बियाणे फाउंडेशन सीड जे म्हणतो आपण त्याला, तर ते त्याच्यापासूनच जे कंद जे आहे तर त्याच्यापासून तयार केलेले कंदच आपण बीज उत्पादनासाठी जे तर ते निवडत असतो. त्याच्यामध्ये साधारणपणे जर साईजचा जर विचार केला तर 2.5 ते 3.5 सेंटीमीटर व्यासाचे कांदे असलेले आपण 40 ते 50 ग्रॅमचा जर कांदा जर वापरला तर साधारणपणे 15 ते 20 क्विंटल बियाणे आपल्याला लागतं. त्यानंतर 4.5 ते 6.5 व्यासाचा जर कांदा आपण 60 ते 70 ग्रॅमचा जर वापरला तर 25 ते 30 क्विंटल आपल्याला बियाणे यामध्ये लागतं. काळजी एवढीच घ्यायची की त्या कांद्याचा मान जे आहे तर ती थोडी छोटी बारीक असली पाहिजे. कांदासुद्धा मिडियम साईजचा वापरणं गरजेचं आहे. आणि कांदा ज्यावेळेस आपण लागवड करतो तर तो कांद्याच्या मानेकडचा जो 1/4 भाग जो आहे तर तो कापून टाकायचा आणि मग ते कांदे जे आहे तर त्याची लागवड करायची, जेणेकरून त्याची उगवण जे आहे तर ती लवकर होते आणि त्याला कुठलाही प्रकारची अडचण यामध्ये येत नाही आणि व्यवस्थित आपल्याला पुढील जे कालावधीमध्ये ते चांगल्या प्रकारचं आपण बीज उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यात
0: कांदा बीज उत्पादनामध्ये क्षेत्रीय तपासणी संख्या आणि भेसळ काढणं या संकल्पनेविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
1: आपण बघितलं दोन ज्या पद्धती आहे त्याच्यामध्ये बियाण्यापासून कांदा तयार करणे, त्याच्यामध्ये आपण साधारणपणे दोन क्षेत्रीय तपासण्या करत असतो. त्यामध्ये पहिली जी क्षेत्रीय तपासणी जी आहे तर ती रोपाची पुनर्लागवड ज्यावेळेस आपण त्या करतो त्यावेळेस, दुसरी जी आहे कांदा काढणीच्या वेळेस. अशा दोन आपण क्षेत्रीय तपासण्या त्या बी पासून कांदा तयार करण्यामध्ये करत असतो. आणि दुसरी जी पद्धत जी आहे कांद्यापासून कंदापासून जे तर ते बी तयार करणे, त्याच्यामध्ये साधारणपणे 4 क्षेत्रीय तपासण्या आपण करत असतो. तर याच्यामध्ये पीक जे फुलाऱ्यामध्ये म्हणजे फुलाच्या अवस्थेमध्ये येण्याच्या अगोदर, त्यानंतर पीक फुलाऱ्यामध्ये येत असताना, त्यानंतर बियाणे परिपक्व होत असताना आणि चौथी जी वेळ आहे तर ती पीक ज्यावेळेस आपण काढणी करतो म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेस, अशा 4 वेळेस आपण त्यामध्ये जे क्षेत्रीय तपासण्या करत असतो. त्याच्यामध्ये आपण भेसळ जी आहे वेगवेगळे जे वाहन आहे त्याची भेसळ आहे का ते चेक करतो. त्यामध्ये त्याचं विलगीकरणानंतर जे तर ते चेक करतो. रोगट झाड जर असेल तर त्याचे गुणधर्म दाखवणारे वेगवेगळे जे वाहन असतात त्यात जर मिक्स झालेले असेल, भेसळ झालेले असेल तर ते सुद्धा काढण्याचं काम जे आहे तर ते त्याचे जे आकार, त्याची साईज, त्याचा कलर, रंग त्यानुसार आपण ते वेगळे करत असतो.
0: सर, आता पूरक पराग सिंचन म्हणजे काय याबाबत आपल्या शेतकरी बांधवांना सांगूयात.
1: आपण बघितलं कांदा हे परागीभवन असलेले पीक असून तर त्याच्यामध्ये जे परागीभवन करण्याचं काम जे आहे तर ते याच्यामध्ये ज्या मधमाशा आहे यांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल यामध्ये आहे. आणि या मधमाशा आपल्या बीज उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी आपण ज्यावेळेस बीज उत्पादन घेत असतो तर त्या प्लॉटच्या चारही बाजूने आणि मधल्या ओळीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे जे गाजराचे असेल, कारळाचे असेल किंवा मोहरीचे असेल याचं बी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या मधमाशांचं प्रमाण जे तर ते तिथं मोठ्या प्रमाणावर असेल. कारण ज्यावेळेस मधमाशा तिथं आपल्या प्लॉटवर असणारे त्या गोंड्यावर ते असणारे तर जेणेकरून त्याच्यात सीड सेटिंग जी म्हणतो आपण ती चांगल्या प्रमाणात होते. आणि जरी हे आपल्याला शक्य झालं नाही तर आपण काही ज्या मधमाशांच्या पेट्यासुद्धा आपल्याला मिळतात तर त्या 2 ते 3 प्रति एकरी आपण ज्यावेळेस फूल उमलतं ते गोट जे तर ते उमलतात त्यानंतर आपण त्या ठेवू शकतो, जेणेकरून परागीभवन जे तर ते चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला चांगल्या साईजचं, चांगल्या उच्च क्वालिटीचं सीड जे आहे तर ते आपल्याला मिळेल.
0: सर, आता कांदा बीज उत्पादनामधील शेवटचा जो टप्पा असतो तो हे जे बीज उत्पादन आपल्या शेतामध्ये होत आहे ते काढणीचं, आणि ही काढणी योग्य पद्धतीनं कशी करावी, कोणत्या अवस्थेमध्ये या गोठांपासून आपण ही बीज उत्पादन घेत असताना ही काढणी करावी त्याबाबत सांगूया.
1: ज्यावेळेस आपलं पीक मॅच्युरिटी स्टेजला येतं त्यावेळेस आपण ज्या गोंडा जो असतो त्याचा रंग जो आहे तपकिरी कलरचा होत असतो आणि त्याच्यातून ते काळे बी जे आपल्याला जर आपण बघितलं नीट ऑब्झर्व केलं तर ते आपल्याला दिसतं. अशा वेळेस आपण ते जे असं समजायचं की आपलं पीक आता काढणीला आलेलं आहे. आणि ते जे गोंडे असतात तर त्याची जी सेंट तो देठ जो असतो त्याचा तर साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर त्याची लांबी ठेवून आपण तो कट करायचा आहे. आणि शक्यतो काढणी करताना एकच काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो की याच्यामध्ये सकाळच्या वेळी करायचं आहे, कारण त्यावेळेस आर्द्रता ही असते आणि त्याच्यामुळं जे आपलं जे बियाणं जे आहे त्याचे सीड जे आहे तर ते खाली पडत नाही, म्हणजे त्याच्यातून कुठल्याही प्रकारे आपल्याला नुकसान जे तर ते होत नाही. आणि त्याच्यात साधारणपणे एवढी जर काळजी आपण घेतली तर आपल्याला व्यवस्थित स्वच्छ सीड्स जे आहे ते आपल्याला मिळू शकतं.
0: सर, आता जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना या कांदा बीज उत्पादनाविषयी आपण काय सांगूयात, काय सल्ला देऊया?
1: जसं आपण कांदा गोट ज्यावेळेस सीड

0: प्रोडक्शनमध्ये बीज उत्पादन घेत असतो तर ही सर्व आपण काळजी घेतच असतो, पण शेवट आपण जे बी साठवण सुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस आपण मळणी करतो त्याची तर त्याच्यामध्ये साधारणपणे 10-12% मॉइश्चर म्हणजे आर्द्रता असते, तर ते आपल्याला तेवढ्या ज्याच्यावर साठवून न ठेवता त्याचं पुन्हा उन्हामध्ये आपण ते काही वेळ सुकवायचं आहे, आणि 6-7% आर्द्रता मॉइश्चर असलं झाल्यानंतरच तिची साठवण करायची, आणि स्वच्छ केलेले बियाणं जे मग ते कापडी पिशवत आपण ते किंवा गुणीत ते भरून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला ते साधारणपणे वर्षभर ते चांगल्या प्रकारे टिकू शकत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सरांचा मोबाईल नंबर आहे 97-66-87-51-51. सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात, शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयीची मुलाखत ऐकली. मुलाखत होती कृषी महाविद्यालय लोणी तालुका राहता इथले सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे यांची. मुलाखत घेतली होती सोमनाथ कांडके यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण माहिती ऐकणार आहोत जनावरातील कुपोषण याविषयी. तसंच उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकणार आहोत कृषी अदालत हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम. उद्याच्या कृषी अदालतचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी. आमंत्रित तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या बियाणे तंत्रज्ञान योजनेचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक एम पी करजुले, तसंच कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि मुक्काम पोस्ट जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव इथले प्रगतिशील शेतकरी दिलीप दत्तात्रय शिंदे. कार्यक्रमामध्ये संपर्क करण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असणार आहेत 02-241-42-34-71 किंवा 02-241-42-36-72. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी अंकुश जोशी
1: आणि मी गौरव वने आपला इथंच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीच्या मुलाखती घेऊन.
0: तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
6: जाणकार बना, सतर्क रहा.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
7: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
8: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
9: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
8: थायरॉइडच्या गाठी,
9: गर्भाशयातील फायब्रॉइड,
8: वाढलेली प्रोस्टेट,
9: विविध बायोप्सीज,
8: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
9: अहिल्यानगर येथील पहिले इंटर

0: कन्व्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्या नगर.
0: फोन 74008448488.
1: 74008448488.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: श्रोतेहो, एक निवेदन. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. श्रोतेहो, आज बुधवार हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 17 जून 2026 विषय आहे मणक्याचे आजार आणि वातविकार. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72. निवेदन संपलं.

शंभरांश एक मेगाहर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, यानंतर 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या. 8:15 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड यांच्यात लीड्स इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन, आणि त्यानंतर 8:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय

0: चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. JNPT आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. या संदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षा

0: शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात UK लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: And ended up playing up to short cover. Extraordinary action indeed from De Lange. Probably she's the replica of someone like next ball hit in the air high over the long off. What's going to happen now? It's gone one bounce into the fence for 4. Again the mistake. One bounce for 4.
2: Ye laga abha ka choka.
1: Well, they should have the long off on the boundary. The rule for this women's T20 encounter is there can be only 4 fielders allowed outside the 30-yard circle, unlike the mints in the T20 where they are allowing 5. So that's a bit of a handicap indeed, and you go very expensive at times. 160 for once. Smriti Mandana into the 70s. 73 of 45. Next ball is down the track and whacks it away on the onside out towards mid-wicket. One bounce to Heat Seizures. A deep mid-wicket. Cinch and a flat return. And that takes Mandana up to 74 from 46. India 161 for 1. Might be wondering why they send India first to bat after winning the toss. And they probably can reach around about 220 with some big hitters to come, including the captain and Richa Ghosh to come. Next ball is swept away. Swept away hard and down towards deep square. A single results. And 162 for 1. We are in the 16th over. One ball to go. And then after this, 4 more overs to come. Mandana, she's playing beautifully at the moment. 74 from 46 and finding a form where she left against Pakistan. The last ball of the year from De Lange. Right among the balls. She's down the track, hits it. She's got a top edge there. She's going high in the sky and will take it indeed. Second Indian wicket is down. Celebration in the Dutch camp. I'm sure they're celebrating this wicket so well. So Mandana gone, caught at mid-off and off the bowling of De Lange.

0: तरुण पिढीतच हल्ली अलीकडे दिसायला लागलेली आहेत. तर या दृष्टीने सुरुवातीला मणक्यांची रचना आपल्या शरीरात नेमकी कशी असते तिथून आपण सुरुवात करूया.
1: आता ह्याच्यात अकाली वृद्धत्व आपण ह्या सगळ्या गोष्टींना म्हणू शकतो. म्हणजे मला वात व्याधी हा विषय जो अभिप्रेत आहे किंवा मणक्यांचे विकार हा जो विषय अभिप्रेत आहे हा इतका प्रचंड व्हास्ट आहे आयुर्वेदाच्या अनुषंगाने. म्हणजे आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर कुठला आजार, म्हणजे हे खरं तर आजचं जे काही आपलं लाईव्ह फोन इन असेल हे फक्त रुग्णांसाठी किंवा जनरल पब्लिकसाठी एवढं न ठेवता हे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी, काही डॉक्टर्ससाठीही कदाचित थोडासा एक मेसेज देण्याचा माझ्याकडनं प्रयत्न असेल. तर जसं आता तुम्ही प्रश्न केलात की मणक्यांचे विकार हे बऱ्यापैकी ओल्ड एजमध्ये किंवा सेनाईल चेंजेस घडायला सुरुवात झाल्यानंतर, वार्धक्याकडे झुकल्यानंतर हे घडायला लागतात. खरं तर त्यावेळेला परिस्थिती अशी झालेली असते की शरीराची हालचाल हळूहळू करत मंदावलेली असते. म्हणजे पाठीतनं वाकणं किंवा दोन्ही बाजूला वाकणं, मुळात मणका ही जी रचना आहे ना ही आपल्या गाडीचे शॉक ऍब्झॉर्बर कसे असतात ना, तशी स्प्रिंग सारखी रचना परमेश्वरांनी तयार केलेली आहे. हे 33 मणके जे आपल्याकडे म्हणजे अगदी स्कलच्या बेसपासनं माकडहाडाच्या टोकापर्यंत हे एकूण मिळून 33 मणके आहेत. त्यातले मानेतले 4 मानेतले 7, पाठीचे 12, त्याच्या खाली 5, त्याच्या खाली पुन्हा 5, म्हणजे कमरेचे 5, कॉकेजियल 5 आणि सॅक्रल सगळ्यात शेवटचे 4, असे हे 33 मणके आहेत. आपल्या कॅरमच्या सोंगट्या किंवा गोट्या जशा असतात ना, तशी या मणक्यांची रचना जर आपण कल्पना केली तर ह्याच्यामधनं एक जपाची माळ कशी असते आपली, तसं ते ओवला जाणारा एक मधला दोरा तसा तो मज्जारज्जू असतो. मुळात मज्जारज्जूला प्रोटेक्शन देण्यासाठी म्हणून हे सगळे मणके परमेश्वराने ठेवलेले आहेत. आता ह्या दोन मणक्यांच्या मधनं नर्व फायबर निघतात. म्हणजे हाताला मला जे काही सेन्सेशन पाहिजे किंवा हाताची जी काही मला हालचाल करायची आहे अशी पूर्ण शरीराची हालचाल जी आहे ना ती कंट्रोलिंग,
0: अच्छा,
1: ते नेटवर्क हे ते मणक्यांच्या मधनं निघणाऱ्या नर्व फायबर्सकडनं हे ठेवलेलं असतं किंवा ते कंट्रोलिंग तिकडनं होतं. आता हे मणके जे आहेत हे हार्ड स्ट्रक्चर आहे, म्हणून ह्याच्यामधनं निघणारी नर्व ही कॉम्प्रेस केली जाऊ नये त्या मणक्यांकडनं, हार्ड स्ट्रक्चरकडनं, म्हणून त्याच्यामधले एक चकती ठेवली गेली ज्याला आपण व्हॉइसर म्हणतो. ते फ्रिक्शन कमी करते, ज्याला बोलीभाषेमध्ये आपण दोन मणक्यांच्या मधली गादी असं म्हणतो.
0: बरोबर.
1: आता ही चकती किंवा इंटरवर्टेबल डिस्क जी आहे ही व्यवस्थित पद्धतीने जर असेल तिच्या जागी, मणक्याचा आकार किंवा मणक्याची रचना किंवा ते कर्व हे जर व्यवस्थित असतील तर आपलं शरीर अत्यंत उत्तम पद्धतीने पृष्ठवंश जो आपण म्हणतो ना आपण पाठीचा कणा तो अगदी निर्विकारपणे आपला राहतो. ह्याच्यासाठी आम्ही रुग्णांना नेहमी सांगत असतो की नाकासमोर चालणारी माणसं जी म्हणतो ना आपण किंवा ताठ मानेनी चालणारी माणसं, तसं आपण ताठ मानेनी जर कंटिन्युअसली असू, जसं मोबाईल बघताना, लॅपटॉप बघताना, टी व्ही बघताना कंटिन्युअसली एकाच पोझिशनमध्ये जर माझी मान असेल तर माझ्या मानेतले मणके जे आहेत हे त्या पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी म्हणून त्याला जोडलेले जे स्नायू आहेत हे शरीर कडक करायला सुरुवात करतं. म्हणजे माझा रोज 2 तास 3 तास 4 तास जर मोबाईलचा वापर असेल तर तो मोबाईलचा होल्ड ज्या हाताने घेतलेला असेल तो तोलून धरण्यासाठी म्हणून फक्त तो मोबाईलचं वजन एवढं कारणीभूत नसतं.
0: बरोबर.
1: हाताचं वजन जे आहे पूर्ण,
0: अच्छा,
1: 5-7 किलो जर एका हाताचं वजन असेल तर ते पूर्ण हाताचं वजन त्या शोल्डरला आणि पर्यायाने तिथल्या मसल्सला आणि तो भार पडतो सगळा त्या मणक्यावर.
0: बरोबर.
1: तसंच मी ज्यावेळेला चुकीच्या पोझिशनमध्ये बसत असेन, म्हणजे कंटिन्युअसली, म्हणजे जुनी लोक म्हणायची सीटवर बसा, आत्ताची पिढी जी आहे ना ही टी व्ही बघताना किंवा अभ्यास करताना सुद्धा, हल्ली जी मुलं आहेत 10वी 12वीचे अभ्यास करतात किंवा आता वर्क फ्रॉम होमची जी कोविड काळानंतरची जी एक पद्धत सुरू झालेली आहे कामाची, त्या ह्याच्यामध्ये कमरेवर बसण्याची पद्धत बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. म्हणजे आपण सीटवर बसतच नाही होत, आपण कमरेवर बसतोय. आता ह्याच्याने झालं काय की नॅचरल कर्व जे आहेत ते बिघडायला सुरुवात झालं. मला स्ट्रेटनिंग ऑफ सर्वायकल स्पाईन किंवा लंबर लॉरडोसिस, लंबर कायफोसिस या गोष्टी घडायला सुरुवात झाल्या. मग आता हे घडतं कशामुळे? सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर हात फ्रॅक्चर झालेला आहे, म्हणजे फोर आर्मच्या इथे, म्हणजे आपण बांगड्या घालतो त्या ठिकाणी जर तो मधल्या बाजूला जो तो फ्रॅक्चर झालेला असेल तर कुठल्या डॉक्टर्सकडे गेल्यानंतर तो आपल्याला पंजापासनं दंडापर्यंत एवढा तो प्लास्टर केला जातो.

0: ज्याला इमोबिलायझेशन म्हणतात. त्याचं लॉजिक असं असतं की जिथे क्रॅक झालेलं आहे किंवा फ्रॅक्चर झालेलं आहे त्याच्या पुढचं आणि पाठीमागचा जॉईंट हा इमोबिलाइज करायचा, म्हणजे मग साहजिकच तो मधला जो क्रॅक झालेला भाग असतो त्याच्यात कॅल्शियम डिपॉझिशन केलं जातं आणि तो भरून येतो.
1: अच्छा.
0: आता हा 3 आठवडे ठेवल्यानंतर ते क्रॅक राहतो बाजूला, आपल्याला पहिल्यांदा जायला लागतं फिजिओथेरपिस्टकडे, कारण पुढचं आणि पाठीमागचे स्नायू हळूहळू आखडायला सुरुवात झालेले आहेत.
1: बरोबर.
0: तसं म्हणजे त्या स्नायूंचं काही काम नाही आहे खरं आत्ताच्या घडीला त्रास देण्याचं, पण आपल्या शरीराला हे लक्षात आलं की आता हे स्नायू हलत नाही आहेत तर इथे कॅल्शियम डिपॉझिट करायला सुरुवात करा.
1: अच्छा.
0: त्या स्नायूंची लवचिकता जायला सुरुवात होते.
1: अच्छा. डॉक्टर, तुम्ही तर खरं इतकी छान माहिती सांगतायत की तुम्ही वर्णन मणक्यांचं जे करत होतात ते डोळ्यांसमोर येत होतं. आपण बोलूयात याविषयी. आपल्याला एक श्रोते आपल्याशी संपर्क साधू बघतायत. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हा
1: बोला.
2: आणि नमस्कार डॉक्टर नांदेडकर साहेबांना. मी प्रकाश जैन नांदेडून बोलतो.
0: नमस्कार डॉक्टर. नमस्कार.
2: तर ते पाठीचं जर दुखणं राहिले तर ती गुडघे आपण कळपायापर्यंत येऊ शकते काय काही कालांतरानं म्हणतो.
0: खूप छान प्रश्न विचारला. पाठीचं दुखणं गुडघ्यापर्यंत येऊ शकतं का? किंवा मगाशी जे मी मणक्यांचं वर्णन करत होतो ना, तर ती कंट्रोलिंग सिस्टीम आहे.
1: बरोबर.
0: ती नर्व्स पायापर्यंत जर जात असेल, ज्याला सायटिक नर्व म्हणतो आपण, ही करंगळीच्या जाडीची आपल्या माकडहाडाच्या बरोबर खालनं जाणारी ती एक नर्व आहे की जी कमरेतल्या मणक्यांमधनं निघते आणि ती पायापर्यंत जाते. आता चुकीच्या पद्धतीने बसणं हे जर कारण असेल, किंवा व्यायामाचा अभाव हे जर कारण असेल, किंवा दिवसभर मी जर बसलेल्याच पोझिशनमध्ये आहे तर हळूहळू करत माझ्या कमरेचे मणके आणि त्याच्या आसपासचे स्नायू हे स्टिफ व्हायला सुरुवात होते. याला म्हणतात पॅरास्पायनल मसल स्पाझम. आता हे स्पाझम आल्याकारणाने ती नर्व दबली जाते, ती हळूहळू हळूहळू करत तिचा पुढचा प्रवास जो असतो नर्व कंडक्शनचा, म्हणजे संवेदनांच्या आदानप्रदानाचा, तो हॅम्पर व्हायला सुरुवात होते कुठेतरी. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून मग ते सुरुवातीला हॅमस्ट्रिंग मसलपर्यंत ते पेन राहणं, त्याच्यानंतर कंबरदुखी सुरुवातीला, त्याच्यानंतर हॅमस्ट्रिंग मसल पेन, मांडीच्या पाठीमागच्या बाजूला दुखणं, नंतर ते आपल्या नगरच्या भाषेमध्ये गुडघ्याच्या पाठीमागचा भाग जे आपण अगदी खेडेगावातले आपले जे बांधव असेल ते म्हणतील लवणीमध्ये दुखतं जे म्हणतात ना, तो पोटरीमध्ये दुखणं, त्याच्यानंतर अगदी त्या टेंडोअचिलीसपासून खाली टाचेचं दुखणं, हे सुद्धा काही काही वेळेला कमरेच्या दुखण्याच्या संबंधातलं असू शकतं. म्हणजे टाचेचं दुखणं हे फक्त टाचेचा हाड वाढलेलं आहे म्हणूनच दुखेल अशातला प्रकार नाही. तर याच्यावर उपचार काय करायचा, तर हे मुळात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा प्रॉब्लेम जो निर्माण झालेला आहे, हा जो वात वाढलेला आहे यालाही आपण वातव्याधीच म्हणूया, तर हा निर्माण कशामुळे झाला आहे, तर तिथे व्यायामाचा अभाव आहे. सोपं आम्ही नेहमी क्लिनिकमध्ये कॅलेंडरचं उदाहरण देतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण ज्यावेळेला कॅलेंडर घेऊन येतो ते रोल केलेलं असतं, ते कितीही वेळेला सरळ करण्याचा प्रयत्न करा ते होत नाही. आपण त्याला काय करतो, उलट्या बाजूने रोल करतो.
1: बरोबर.
0: बरोबर आहे. मी जर दिवसभरात 5 तास 7 तास 10 तास एकाच पोझिशनमध्ये मांडी घालून किंवा खुर्चीवर जर बसत असेन तर साहजिकच त्या तिथल्या स्नायूंकडनं माझ्या मेंदूला संवेदना काय जातीय किंवा संकेत काय जातोय, आता ह्याची फार हालचाल करण्याची गरज नाही आहे, कारण मी दिवसातले 7 तास झोपलेलो आहे, 7-8 तास बसलेलो आहे, त्याच्यानंतर मी मांडी घालून खाली बसत नाही आहे, टॉयलेटला जेव्हा जातोय त्याही वेळेला मी कमोड वापरतोय. आता त्या मांडी घालण्याचा त्या कमरेचा लवचिकपणाचा काही संबंधच राहिला नाही.
1: बरोबर.
0: मग आता हे स्नायू स्टिफ व्हायला सुरुवात झाली आणि त्या मणक्यांना एकमेकांच्या जवळ ओढायला सुरुवात झाली त्यांनी.
1: अच्छा.
0: ह्याच्या पुढची घटना घडते म्हणजे नर्व्ह दबली जाणं किंवा डिस्क बल्ज, ती चकती बाहेर येते. आता ही जर चकती बाहेर यायला लागली ना, तर ती पहिल्यांदा काय करते, तर फोरामेन नॅरोईंग असं आपल्या सिटी स्कॅनमध्ये किंवा MRI मध्ये एक फाइंडिंग येतं. ह्याच्यात घडतं काय, तर ती डिस्क जी बाहेर आलेली असते किंवा डिस्क प्रोलॅप, डिस्क प्रोट्रुजन, हे त्या नर्वला कम्प्रेस करायला सुरुवात करतं, मणक्यावर आतमध्ये दाब टाकायला सुरुवात करतं.
1: बरं.
0: ह्या कारणामुळे आता जे नांदेडमधनं एक आपले जालन्याहून आपले जे आता एक
1: श्रोते होते
0: त्यांनी जो प्रश्न विचारला हा ह्या अनुषंगाने पॅरास्पायनल मसल स्पाझम आहे.
1: म्हणजे ते दुखणं खाली पायापर्यंत
0: नक्की जाऊ शकतं.
1: नक्की जाऊ शकतं. नक्की श्रोत्यांच्या शंकेचं निरसन नक्कीच झालेलं असेल. अजून एक श्रोते आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो.
3: मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
3: यवतमाळहून बोलत आहे मी, सुरेश पुट्टजवार.
1: बोला, प्रश्न विचारा आपला.
3: माझा प्रश्न असा आहे की काही वस्तू उचलताना आणि चालताना थोडं पेन होत आहे आणि मुंग्या येण्याचा त्रास होत आहे, याच्यावर डॉक्टर साहेब काय सांगाल?
0: मला तुमचं वय सांगाल का कृपया?
3: आता

0: CR2 आहे सर.
1: बर, आणि तुमचा गाडीवरचा प्रवास किंवा बैठा जॉब असं काही?
0: आपलं टू व्हीलर चालवते सर मी.
1: हा, पण हा प्रवास रोजचा किती असायचा किंवा किती असतो साधारण?
0: कमीत कमी 5 ते 6 किलोमीटरचा दैनंदिन आहे.
1: रोजचा 5-6 किलोमीटरचा. आणि आपला व्यवसाय काय आहे? हॅलो.
0: हा बोला.
1: हा, आपला व्यवसाय काय आहे?
0: मी जाहिरातीचं काम करतो सर, ते ऍडव्हर्टाईजचं काम करतो.
1: अच्छा, म्हणजे बऱ्याच वेळेला? हा बोला.
0: रोज 5-6 किलोमीटर फिरावं लागते.
1: बर, आणि उभं राहणं किंवा खूप जास्त वेळ बैठक असणं अशा गोष्टी?
0: बैठकीचं काम आहे सर गाडीवरती.
1: नाही, जाहिरातीचं तुम्ही जे काम करताय, मला विचारण्याचा उद्देश हा आहे की जसं आता मी मॅडम बरोबर चर्चा करत होतो, तिथले स्नायू ज्या वेळेला आखडायला सुरुवात होतात ना, त्यावेळेला हा प्रकार घडतो. किंवा आपला पूर्वीचा जर एखादा अपघात झालेला असेल, मर्माघात ज्याला आम्ही म्हणतो, वेगवेगळ्या मर्मांच्या ठिकाणी जर आघात झालेला असेल, मार लागलेला असेल आणि ती डिस्क बल्ज जर झालेली असेल, तर त्यामुळे हा प्रकार घडतो. याच्यासाठी शलभासन आणि भुजंगासन ही जी दोन आसनं आहेत, याचा तुम्हाला नक्की खूप चांगला उपयोग होईल. शलभासन आणि भुजंगासनाची माहिती आपल्या जवळचे कोणी योग शिक्षक किंवा डॉक्टर जर असतील, त्यांच्याकडनं तुम्हाला नक्की मिळू शकेल. आणि याच्या व्यतिरिक्त एक सोपा उपाय आणखीन मी तुम्हाला सांगेन की रोज व्यवस्थित पोट साफ होत आहे की नाही, या अनुषंगाने आपण काही गोष्टी बघितल्या पाहिजेत. कारण वात वाढण्यासाठी, तिथले स्नायू आखडल्यासाठी पोट व्यवस्थित साफ न होणं, गॅसेस होणं,
2: अच्छा,
1: याही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. कारण मुळात आपण जे बोलतोय तो वात व्याधीबद्दल बोलतो.
2: बरोबर.
1: तर मग तो वात ज्या कारणांमुळे वाढतो ना, त्या कारणांमुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होत असतात. मग पोट साफ न होणं.
0: सर थोडं मुंग्यांचं प्रमाण येतं, त्याच्यावर काय उपचार?
1: हेच, हे शलभासन आणि भुजंगासन ही दोन आसनं जी आहेत ना, याचा खूप चांगला उपयोग होईल तुम्हाला. मुंग्या ज्या येतात त्याच्यासाठीच, पण त्याच्यानंतर अगदी ह्याच्याही पुढचा टप्पा जो असतो काही लोकांचा, की मला चालता चालता माझी चप्पल निसटून जाते, किंवा गाडीवर मी बसलेलो असेल तर मला चप्पल पडलेली कळत नाही, हा ह्याच्या पुढचा टप्पा असतो. ती नर्व जास्त जास्त जेवढी दबली जायला सुरुवात होईल ना, त्यावेळेला हे सगळे प्रकार घडायला सुरुवात होतात. आत्ता तुमची ही करेक्ट वेळ आहे, या वेळेला जर तुम्ही योग्य व्यायाम जर तुम्ही केलेत ना, तर याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळेल. कारण वातव्याधी हे असे असतात ना की ज्याच्या जोपर्यंत आपल्याला हेतू सापडत नाही, त्याचं कारण जोपर्यंत आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यावर आपण जोपर्यंत काम करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्याचं सोल्युशन करेक्ट पद्धतीने मिळू शकत
2: नाही.
1: ह्याच्यात सोपा आणखीन एक गोष्ट करू शकता की प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्निग्धतेचा वापर करायला पाहिजे. आता स्निग्धता आली म्हणजे मग पहिला प्रश्न आपल्या डोक्यात येतो की मी तेल तूप घ्यायचं, मग माझ्या कोलेस्ट्रॉलचं काय होईल? तर आता ही लेटेस्ट जी संशोधनं झालेली आहेत, ह्याच्यात खोबरेल तेल ह्या सगळ्या आजारांसाठी खूप चांगलं काम करतं. म्हणजे जे ज्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलेही ऍसिड्स नसतात, असं खाण्यायोग्य एडिबल कोकोनट ऑइल जे आपण म्हणतो, हे घाण्यावरनं काढलेलं जर असेल तर त्याचा रोज सकाळच्या वेळेला 1 चमचाभर सेवन करणं. त्याच्यानंतर घरी कढवलेलं तूप, की जे लोण्यापासून कढवलेलं पाहिजे, क्रीमपासून तयार झालेलं नको. हे स्पेसिफिकली ते तूप घेताना आपण. हा बोला.
0: आम्ही पुणे येथील डॉक्टरांना दाखवलो होतं, डॉक्टर परिषित पेगडे म्हणून, तर त्यांनी महानारायण तेल दिलं होतं. आता ते वापर करणं चालू आहे सर. तर थोडक्यात बरं वाटतं, पण ते मुंग्या काही कमी नाही झाल्या सर.
1: तर त्याच्यासोबत मी तुम्हाला म्हटलं तसं खोबरेल तेल, साजूक तुपाचं सेवन आणि ही दोन आसनं मी जी तुम्हाला सांगितली, ह्याचं जर तुम्ही नियमित त्याचे सरावात तुम्ही ठेवलं, तर नक्की तुम्हाला त्याचा खूप चांगला परिणाम मिळेल.
2: नक्कीच, म्हणजे आहाराशी परत आपल्या मणक्यांचा आणि वाताचा नेहमीच म्हणजे नक्की संबंध आलेला आहे.
1: निश्चित आहे.
2: डॉक्टर, आता आपण म्हणत होतो की मणक्यांचे जे विकार आहेत, जे वातविकारामुळे उद्भवू शकतात, तसंच आता एक उल्लेख आला की काही आघात झाल्यावर, तर या दोन्हींमधलं आपण कसं त्याच्यावर उपचार म्हणा किंवा जे उपाय म्हणा ते कसे करायचे?
1: आता याचं ना मी तुम्हाला एक रेफरन्स देतो. आत्ताच्या घडीला म्हणजे पूर्वी आयुर्वेदामध्ये जे वर्णन केलेलं ना की यानायान म्हणजे रथातनं, घोड्यावरनं, हत्तीवरनं खूप जास्तचा प्रवास झाला तर वातरक्त, ज्याला आपण हल्ली गाऊट असं म्हणू शकतो, हा आजार होतो. आता त्या घोड्याचा स्पीड किती असेल हो, हत्ती आपण 2 मिनिटं किंवा रथ आपण बाजूला ठेवू, 15-20 किलोमीटर, 25-30. आत्ताच्या ज्या गाड्या आहेत ना, या साधारणपणे 50-60 किलोमीटर हा अगदी कॉमन स्पीड आहे.
2: खरं
1: आपण हायवेला जेव्हा जातो त्यावेळेला हा स्पीड 100 पर्यंत असतो. आणि हल्लीच्या तरुण पिढीला जर आपण विचारलं की बाबा ही तू गाडी का घेतली, तर 0 ते 60 6 सेकंदात जाते म्हणून मी ही गाडी घेतली असं म्हणतात. बरोबर आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ते चलत्व शरीरामधलं वाढत असेल, तर ते फक्त चलत्व नाही वाढते, ते माझ्या शरीरातलं ब्लड

0: फ्लो वर एफेक्ट होणार.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस घडून येणार त्याच्याने. आतप सेवन आहे, मारुत सेवन आहे, मारुत म्हणजे वारा आहे. मी 60 स्पीडनी माझ्या शरीरावर वारा घेतोय, मी उन्हात जातोय.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर रथक्षोभ ज्याला म्हटलेला आहे, त्या गाडीचे शॉक ऑब्झॉर्बर्स कसे आहेत माहिती नाही. आता जसं रथक्षोभ आहे तसं पथक्षोभ पण आहे. पथक्षोभ म्हणजे ज्या मार्गावरनं चाललोय आपण तिथे येणारे स्पीड ब्रेकर्स, खड्डे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मणक्यावर होत असतो.
1: अच्छा.
0: म्हणजे हा इतका मोठा विषय आहे
1: खरं आहे.
0: आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण थोडं डोळसपणे जर नाही बघितलं, मी रोज जर व्यायाम नाही केला तर ह्या गोष्टीचे खूप उलटे परिणाम होऊ शकतात. पण आत्ताच्या घडीला ना काही काही पेशंट्सना आम्हाला सांगायला लागतं की बाबा रे तू व्यायाम करू नको.
1: अच्छा.
0: हे का? तर आता व्यायाम तर करा म्हणून सगळेजण सांगतात किंवा करतात, पण मी दिवसभर थकल्यानंतर जर संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला वात वाढलेला असतो शरीरामधला, त्यावेळेला जर मी जाऊन व्यायाम करत असेल तर तो वात आणखीन प्रकोपित करतोय मी.
1: अच्छा. म्हणजे संध्याकाळी
0: जिमला जाणारी जी आत्ताची मंडळी त्यांच्यासाठीचा हा संदेश आहे. दुसरी गोष्ट, व्यायाम करत असताना जुनी लोक सांगायची तालमीत किंवा ग्राउंडवर गेल्यानंतर ज्या वेळेला घाम येतो तो पुसू नका. का? तर तो शरीरातली उष्णता बाहेर काढत असतो, तो शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढत असतो. आत्ताच्या घडीला मला एक तरी जिम असं दाखवा की ज्याच्यात एसी नाहीये.
1: खरंय.
0: म्हणजे मला व्यायाम करायचा आहे घाम बाहेर जाण्यासाठी म्हणून.
1: बरोबर.
0: आणि मी एसी लावलेला आहे. किती विरुद्ध गोष्टी घडतोय. म्हणजे मी एकीकडे ऍक्सिलेटर पिळतोय आणि दुसरीकडे ब्रेकही दाबून धरतोय. त्या इंजिनचं काय होईल, त्या मशीन्सचं काय होईल, त्या ब्रेक पॅड्सचं काय होईल, ह्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. बरं, हे सगळं झाल्यानंतर ही तरुण पिढी काय करते, सोयाबीन सारखा अत्यंत पचायला जड असलेला पदार्थ हाय प्रोटीन डाएट या नावाखाली घेते. नासलेलं दूध हाय प्रोटीन नावाखाली घेते. नासलेलं दूध, नासलेलं दूध हे लक्षात येणार नाही बऱ्याच जणांना. टू बी मोर स्पेसिफिक, पनीर खाणं. आपण लहानपणापासून कधीतरी कोणाला तरी नासलेलं दूध गरम गरम पितोय बघ मी असं कधीतरी बघितलंय का? ह्या किती विरुद्ध गोष्टी आपण सेवन करतोय. आणि ज्याही वेळेला मला व्याधी निर्माण होतोय तो केव्हापासून सुरू झालेला आहे हे जोपर्यंत मी पाहत नाही ना, केव्हापासून सुरू झालेलं आहे. म्हणजे माझ्याकडे एक महिला आलेल्या होत्या, त्यांना संधिवात होता. हिस्ट्री घेतली आम्ही, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 5 वर्षापासून मला आहे. आम्ही चौकशी केल्यानंतर थोडंसं म्हणजे पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये डिटेल्स घेतल्यानंतर लक्षात असं आलं की त्यांनी 5 वर्षापूर्वी कॉपर टी बसवलेली होती.
1: अच्छा.
0: आता हे तांबं जे शरीरात सिक्रेट होतं ते कदाचित जर त्यांच्या शरीराला ते सूट झालं नसेल आणि ते रक्तामार्फत सगळ्या शरीरामध्ये पसरत आहे आणि त्याच्यामुळे जर संधिगत वात जर सुरू झालेला असेल तर जोपर्यंत मी त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत मी हे संधिवातासाठी जे कितीही औषध दिलं तरी त्याचा काही परिणाम होणार नाही.
1: बरोबर.
0: त्यांना आम्ही जाऊन फक्त सांगितलं की तुम्ही कॉपर टी काढून घ्या आणि ती कॉपर टी काढल्यानंतर 8 दिवसानंतर माझ्याकडे या. 8 दिवसानंतर त्या आल्यामुळे डॉक्टर मला 70% आराम मिळाला.
1: बरं.
0: मग आता जोपर्यंत मी त्या व्याधीचं कारण शोधत नाही तोपर्यंत मला ह्याच्यावर परिणाम मिळूच शकणार नाही. सेरेब्रल हिमोरेज नावाचा एक प्रकार आहे. आता हे वात व्याधीमध्ये कुठे येईल तर सेरेब्रल हिमोरेज हे वात रक्ताचा छलगुण ज्या वेळेला वाढतो, रक्ताचा पातळपणा ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला हा प्रकार घडायला सुरुवात होत असतो.
1: अच्छा. अच्छा डॉक्टर, आपण नक्कीच बोलूयात. खूप महत्वाची माहिती आपण देत आहेत आपल्या श्रोत्यांना. आपण आपले श्रोते आपल्याशी जोडू पाहत आहेत. हॅलो.
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: माझ्या मिळणी आहे तर त्यांना गेल्या महिन्याभरापासून एक अडचण अशी निर्माण झाली की सकाळी उठल्यानंतर त्यांचं पायाखाल म्हणजे कमरेखालचा पाय डावा पाय ऍक्टिव्ह होत नाही. त्यांचा तर त्याचा एक्सरे वगैरे आम्ही केला तर त्याच्यामध्ये असं दिसलं की F1 आणि L5 जो मणका आहे तो दुखावलेला आहे त्यांचा, म्हणजे सरकलेला आहे थोडासा. तर डॉक्टरांचं असं म्हणणं की आपण ते ऑपरेशन करून त्याचं करावं लागेल वगैरे, पण आम्हाला ते ऑपरेशनची भीती वाटते. तर आयुर्वेदामध्ये आपल्याला त्याच्यावरती काही ट्रीटमेंट करून त्याची लोकेशन वगैरे व्यवस्थित असं काही ट्रीटमेंट करता येईल का? त्याच्यामध्ये ऑपरेशन टाळण्यासारखं काही करता येईल का आपल्याला?
0: त्यांचं वय किती आहे?
2: 42 वय त्यांचं.
0: अच्छा. आता ह्या गोष्टीमध्ये थोडेसे महत्वाचे मुद्दे हे पाहणं गरजेचं असतं की हे घडलेलं आहे, हे समोर आहे, एक्सरेमध्ये दिसतंय, पण आम्ही आयुर्वेदाच्या मंडळींना नेहमी हे पाहत असतो हे कुठून सुरू झालं. कारण मीमांसा खूप महत्वाची असते. मला भिंतीला जर पोपडा आलेला आहे तर तो कशामुळे आलेला आहे ना हे शोधणं जास्त महत्वाचं आहे. मी ते फोडून प्लास्टर केलं, आज मी तिला त्याला ऑपरेशन केलं तर ते

0: ऑपरेशन करण्यापूर्वी आपण हे जाणून घेणं जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की हा प्रॉब्लेम निर्माण कशामुळे झालेला आहे. आता हे महिलांमुळे मध्ये जनरली हे का घडतं, तर एक तर मी मगाशी जसं म्हटलं तसं गाडीवरनं पडणं किंवा बाथरूममध्ये पडणं असा कुठल्या तरी आघाताचा जर प्रकार झालेला असेल तर त्याच्यानंतर वारंवार गर्भपात जर झालेली असेल तर वेग धारण ज्याला आपण म्हणतो आयुर्वेदाने 13 अधारणीय 14 अधारणीय वेग जे सांगितलेले आहेत त्यातला मलमूत्र हा एक अधारणीय वेग सांगितलेला आहे. बऱ्याच वेळेला महिलांना त्या योग्य जागेच्या अभावी जाता येत नाही, हे कारण त्याच्या पाठीमागचं असतं. दुसरी गोष्ट वेग उदीरण ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हल्ली हा खूप सेन्सिटिव्ह खरा विषय आहे. आम्ही जाणीवपूर्वक या गोष्टीवर जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करत असतो. घरामध्ये काहीतरी पूजा आहे किंवा कुठेतरी देवाला जायचं आहे किंवा काहीतरी कार्यक्रम आहे, लग्न आहे, समारंभ आहे, याच्यासाठी म्हणून पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा पाळी लवकर आणण्यासाठीच्या म्हणून ज्या गोळ्या घेतल्या जातात, म्हणजे ती नैसर्गिक सायकल जी आहे ना ही मी कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न करत असतो. वारंवार घेतल्या जाणाऱ्या गर्भपातासाठीच्या गोळ्या, वारंवार केलं जाणारं DNC, वारंवार केले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार गर्भधारणेसाठी, ही देखील या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागची कारणं असतात. आता ह्यापैकी जर एखादं कारण असेल तर त्याच्यावर जोपर्यंत आपण बृहणकर्म म्हणजे त्या गर्भाशयाची झालेली झीज जोपर्यंत आपण भरून काढत नाही ना, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलला येऊ शकत नाहीत. महिलांमध्ये गर्भाशय हा अवयव जोपर्यंत पाहिला किंवा तपासला जात नाही किंवा त्या अनुषंगाने कारणं जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याचं निदान होणं किंवा त्याच्यावर उपचार होणं ही गोष्ट तितकीशी सहज होऊ शकत नाही. तर माझा आत्ता ज्या श्रोत्यांनी प्रश्न विचारला त्यांना हा माझा सल्ला असेल की तुम्ही कटिबस्ती किंवा बस्ती ह्या आजारा ह्या गोष्टींचा तुम्ही वापर करा. जवळचे तुमच्याकडचे जे डॉक्टर्स असतील, आयुर्वेदचे तज्ज्ञ जे असतील, त्यांच्याकडनं कटिबस्ती आणि बस्तीच्या संबंधातले उपचार करून घ्यावे. त्याच्यासोबतच मी मगाशी जी 2 आसनं सांगितली, शलभासन आणि भुजंगासन, या 2 आसनांचा वापर करावा. त्याच्यानंतर पाण्यात चालणं हा एक ह्या पोश्चर करेक्शनच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयोगी परिणामकारक असा प्रकार ठरतो
1: मणक्यांच्या
0: आरोग्यासाठी, म्हणून कमरेच्या विशेषतः.
1: अच्छा अच्छा, नक्कीच. आपल्याला आधुनिक श्रोते आपल्याशी बोलू पाहत आहे. हॅलो
2: हॅलो डॉक्टर का?
1: हो हॅलो डॉक्टर, प्रश्न विचारा आपला.
2: माझा डॉक्टरला असा सवाल आहे की माकड हाड जवळ आहे ना, जखम आहे आणि मध्यभागी मणक्यापाशी आग होते. मणक्यामध्ये आग होते.
0: ही जखम नक्की कुठे आहे?
2: माकड हाडापाशी जखम आहे. पाणी निघतं त्याच्यातून.
0: अच्छा, म्हणजे आपण पट्टा लावतो त्याच्याही खालच्या बाजूला. तर आता हा जो आहे ना हा शल्य साध्य व्याधीमध्ये मोडतो हा प्रकार. या जखमीमध्ये आतमध्ये काही केसांचे पुंजके म्हणा किंवा काही इन्फेक्शन असं ज्या वेळेला झालेलं असतं त्यावेळेला या गोष्टी घडतात. तर ह्यासाठी म्हणून आपण ऑपरेशनचा सल्ला देत असतो. जरी आम्ही आयुर्वेद चिकित्सा करत असलो तरी देखील आयुर्वेदामध्ये पण असे काही शल्यकर्म सांगितलेले आहेत की जी ह्या गोष्टीसाठी काम करत असतात. आता त्यांचे रिपोर्ट्स किंवा बाकीच्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येईल, पण याला पायलोनॉइडल सायनस असं म्हणतात. हे जनरली ऑपरेशन करून मगच या गोष्टीला योग्य प्रकारे चिकित्सा मिळते. पण ह्याच्या पाठीमागेही व्यवस्थित पद्धतीने अन्नपचन न होणं, कॉन्स्टिपेशन ह्या गोष्टीचा वापर, ह्या गोष्टीचं मोठं कारण त्याच्यात नक्कीच त्याचा अंतर्भाव झालेला असतो. तर ज्या वेळेला पेशंट,
2: दुसरा प्रश्न असा आहे की मध्यभागी मणक्यामध्ये आग होते.
0: हो बरोबर आहे. पायलोनॉइडल सायनसमुळे ह्या गोष्टीचा म्हणजे तुम्हाला त्रास जास्त होत आहे, तर पायलोनॉइडल सायनसचं ज्या वेळेला आपण ऑपरेशन करून घेऊ ना त्यावेळेला त्याचा परिणाम खूप चांगला तुम्हाला मिळू शकेल तिथे.
1: अच्छा अच्छा, मला वाटतं त्यांच्या शंकेचं निरसन नक्कीच झालेलं असेल. डॉक्टर, खरं तर सकाळी, आत्ता मगाशी पण श्रोत्यांनी आपल्या म्हटलं की सकाळी उठल्या पायाला मुंग्या आलेल्या असतात किंवा शरीर जड झालेलं असतं किंवा हाताला मुंग्या आलेल्या असतात किंवा मानच आखडते रोज. तर ह्या सगळ्याचा आपल्या मणक्याच्या आजारांशी कसा संबंध आहे?
0: खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे खरा. तर याला मॉर्निंग स्टिफनेस असं म्हणतात. सकाळी उठल्यानंतर मला 10-15 मिनिटं चालताना किंवा 10 पावलं टाकताना मला अडचण निर्माण होते किंवा प्रॉब्लेम निर्माण होतोय. मी आत्ता जवळजवळ 99% लोकांमध्ये मी गोष्ट खात्रीशीर सांगू शकतो, म्हणजे आपले खेडेगावातले जे राहणारे श्रोते असतील ना, हे या बाबतीत मी नशीबवान असं मी मुद्दावून म्हणेन, कारण ते अजूनही निसर्गाच्या खूप जवळ आहेत. हे आपल्या डोक्यावर जे

0: चक्र फिरत असताना रात्रभर कूलर जो असतो समोर त्याच्यापासून ही मंडळी सगळी दूर आहेत आणि म्हणून ही बऱ्यापैकी हेल्दी आहेत.
1: अच्छा.
0: आता मी जर इथून पुण्यापर्यंत गेलेलो असेन बसमध्ये बसून आणि मी खिडकीच्या बाजूला बसलेलो आहे, तो माझ्या ज्या कानाला तो खिडकीचा वारा लागतोय तो कान दुसऱ्या दिवशी दुखायला लागतो. हा जनरल घेतलेला आपण अनुभव असतो. आता मी ज्या वेळेला झोपलेलो आहे मला झोपेत कळत नाहीये, पण मी रात्री 10 ते सकाळी 6 किंवा 11 ते 6 हे 6-7 तास 8 तास मी ते कंटिन्युअस वाऱ्याच्या झोताखाली आहे. आता वाऱ्याला संस्कृत शब्द वायू किंवा वात असा आहे. मी जर वाताच्या सान्निध्यामध्ये असेन तर तो वात वाढणार आहे, मी पाण्याच्या सान्निध्यात असेन तर ओलावा वाढणार आहे. तर ह्या प्रकारे ज्या वेळेला आपण घडायला करायला सुरुवात करतो त्यावेळेला सकाळच्या वेळेला त्या वाताच्या परिणामामुळे सांध्यांमध्ये किंवा एकंदर स्नायूंमध्ये स्टिफनेस खूप मोठ्या प्रमाणात आलेला असतो आणि हे एक वाताचं मोठं कारण आम्हाला बऱ्याच पेशंट्समध्ये सापडतं.
1: नक्कीच डॉक्टर, इतकी छान खरं तर माहिती तुम्ही देत आहेत. आपले श्रोतेही आपल्याला प्रश्न विचारत आहेत, पण आता कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपला होत आलेला आहे, आपण उत्तरार्धाकडे आपण वळत आहोत. तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.
0: जरूर.

0: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. ऐकूया कार्यक्रमाचा उर्वरित भाग.
1: आणि हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मणक्यांचे विकार आणि वातविकार. आणि आपल्यासमवेत आहे आयुर्वेदाचार्य डॉक्टर आनंद नांदेडकर. डॉक्टर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आपण मणक्यांविषयी आणि त्याच्या अनेक विकारांविषयी आणि वातविकारांविषयी आपण आपल्या श्रोत्यांना माहिती दिलेलीच आहे, तर थोडंसं आता या विषयाकडे पुढे वळताना मणक्यांची जी शस्त्रक्रिया आहे तर ती केव्हा करायची गरज असते किंवा ती टाळता येते का, तर याविषयी खूप संभ्रम आहेत. कारण की आपण एखाद्या तज्ज्ञाकडे गेलो तर एक तज्ज्ञ सांगतात की शस्त्रक्रिया करा, दुसऱ्या तज्ज्ञांकडे सेकंड ओपिनियनला गेलो तर ते म्हणतात की करू नका. तर अशा वेळेस सामान्य रुग्णांनी किंवा सामान्य व्यक्तीने काय करावं?
2: पिंडे पिंडे मतिर्भिन्ना घटे घटे नवंपय असा प्रकार असतो. ही व्यक्ती तितक्या प्रकृती आणि वैद्य तितकी मतं.
1: बरोबर.
2: आता कुठल्याही दोन डॉक्टर्सची किंवा दोन वैद्यांची मतं जुळतीलच असं नाहीये. आता याच्यात सारासार विचार करून आपण हा निर्णय घेतला गेला पाहिजे की रुग्णाचं वय किती आहे, त्याचे डिजनरेटिव्ह चेंजेस नक्की किती झालेले आहेत, आतमधल्या डिस्कला क्रॅक झालेला आहे का. डिस्कला जर क्रॅक झालेला असेल तर त्याला ऑपरेशन करावंच लागतं बऱ्याच ठिकाणी. अपवादात्मक काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपण ती शस्त्रक्रिया टाळू शकतो.
1: पण डिस्कला क्रॅक असा तुम्ही शब्द जो वापरला तो आघातामुळे किंवा अपघातामुळे?
2: अपघातामुळे होऊ शकतो. त्याच्यानंतर मला सवय नाही आहे आणि मी अचानक खाली वाकलो आणि एक 30 किलोचं पोतं अचानक उचलण्याचा प्रयत्न केला.
1: अच्छा.
2: किंवा चुकीचं पोझिशनमध्ये मी खूप वेळ बसलेलो आहे आणि अचानक काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी मी करायला सुरुवात केली.
1: अच्छा.
2: तर तो सडन जो एक जर्क असतो ना तो कदाचित डिस्क क्रॅक होण्यामध्ये कारणीभूत ठरतो. त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात जर ऍक्सिडेंट एखादा झालेला असेल, मणक्याला फ्रॅक्चर झालेला आहे, किंवा काही असे मणक्यांचे आजार आहेत की जसं आपण मणक्याचा टीबी म्हणतो, किंवा खूप मोठ्या प्रमाणात डिजनरेटिव्ह चेंजेस झालेले धातू क्षयजन्य अवस्था ज्या वेळेला वातावरणामध्ये घडते, तर अशा कंडिशन्समध्ये ऑपरेशन हे आवश्यक असतं.
1: अच्छा.
2: पण हल्ली बऱ्याच वेळेला आवश्यक नसताना ऑपरेशन करणं हाही एक काही ठिकाणी ट्रेंड झालेला आहे. आता ह्या वादात आपण न पडता किंवा ह्या गोष्टीमध्ये न करता माझा श्रोत्यांना सल्ला असा राहील की आपण नियमित पद्धतीने व्यायाम करतोय का. मला जर ती स्प्रिंग परमेश्वराने माझ्या पाठीमध्ये बसवलेली आहे, शॉक ऍब्झॉर्बर जर बसवलेला आहे, तर ते शॉक ऍब्झॉर्बर कडक होऊ न देणं हे माझं काम आहे. मग मी रोजच्या रोज त्या अनुषंगाने त्याचे व्यायाम करीन. ही जी गोष्ट माझ्या हातात आहे, माझा 6 तास 7 तासचा बैठा जॉब आहे, तर मी रोजच्या रोज त्याची फ्लेक्झिबिलिटी कशी मेंटेन ठेवेन ना या गोष्टीकोनातून प्रयत्न केला पाहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, वेगळ्या प्रकारची आसनं ही मी व्यवस्थित पद्धतीने शिकून घेऊन मग ती केली गेली पाहिजे. मी यूट्यूब किंवा आणखीन जी कुठली माध्यम आहे सोशल मीडियाची त्याच्यावरनं कुठले तरी व्हिडिओज बघून किंवा वेगवेगळ्या आता सो कॉल्ड सोशल मीडियाची युनिव्हर्सिटीज ज्या काही चालू आहेत त्याच्यामधनं कुठला तरी एखादा आलेला व्यायाम प्रकार किंवा काहीतरी वेगळं मी प्रयोग करायला नकोय. तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या सगळ्या गोष्टी आपण केल्या गेल्या पाहिजेत.
1: अगदी अगदी अगदी. म्हणजे त्याच्याबरोबर आहार आणि विहार या दोन्ही गोष्टी खरं तर याच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. आपले श्रोते आपल्याशी जोडू पाहत आहेत, बोलू पाहत आहेत. हॅलो.
3: हॅलो.
1: नमस्कार.
3: हा नमस्कार.
1: बोला, आपला प्रश्न विचारा.
3: हा, मी बाळासाहेब दगडू नागरे, मुक्काम पोस्ट खळी, तालुका संगमेर, जिल्हा अहिल्यानगर.
1: बोला.
2: हा बोला.
3: हा, तुम्ही बोलताय. ज्यादा टाइम जर असं खाली बसलं तर कमरेला अशा मुंगे येते आणि खाली म्हणजे सरळ उभा राहता येत नाही.
2: आपलं वय किती आहे?
3: आपलं 42.
2: आत्ता मी मुद्दामून दोन्ही तिन्ही श्रोत्यांना वय विचारण्याच्या पाठीमागचं कारण, तर हे सगळे श्रोते जे आहेत ना हे 40-45 मधले आहेत.
1: बरोबर.
2: म्हणजे हे 40-45 मध्ये जर आपल्याला हे कमरेच्या संबंधातले व्याधी निर्माण होत असतील तर आपण त्या कमरेच्या स्नायूंना किती मोठ्या प्रमाणात जखडून ठेवलेलं आहे व्यायाम न करता. आणि मग ज्या वेळेला मी खाली बसून उठतोय त्यावेळेला माझा मणक्यामध्ये

0: हे नर्व दबलीज आणणं किंवा मुंग्या येणं ह्या सगळ्या गोष्टी खूप बट ऑब्व्हियस आहेत.
1: अच्छा,
0: मग आपण ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्वतः कारणीभूत आहोत का या दृष्टिकोनातून आपण विचार केला गेला पाहिजे. जसं मी मगाशी म्हणत होतो, रक्तातला चलगुण म्हणजे रक्ताचा पातळपणा अतिरिक्त प्रमाणात जर वाढत असेल तर तो त्रासदायक ठरू शकतो. दाढ काढायची असेल तर आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते काय सांगतात की तुम्ही रक्तपातळ होण्याची गोळी 2-4 दिवस बंद करा.
1: बरोबर,
0: म्हणजे रक्ताचं पातळ असेल तर त्यावेळेला झालेला प्रॉब्लेम हा सेटल होणार नाही. ब्लिडिंग जर सुरू झालं तर ते थांबणार नाही.
1: बरोबर,
0: आपण बऱ्याच वेळेला इकोस्प्रिन किंवा ॲस्पिरिनची 150 मिलीग्रॅमची गोळी हार्टचा प्रॉब्लेम झाल्यानंतर घ्यायला सुरुवात करतो.
1: बरोबर,
0: ती इकोस्प्रिन किंवा ॲस्पिरिन 150ची टॅबलेट ही डॉक्टरांना दाखवतं मला काही त्रासच होत नाही म्हणून मी 5 वर्ष झाले घेतोय, ह्या गोष्टीची गरज काय आहे. आणि मग नंतर अचानक काहीतरी सेरेब्रल हिमॅटोमा होतो, सेरेब्रल हिमोरेज होतं, त्याच्यातनं पक्षाघातासारखा एखादा त्रास होतो अंगावर. आता हा मी माझ्या दृष्टिकोनातून मी ओढून घेतलेला प्रकार आहे ज्याला आयुर्वेदामध्ये आम्ही कारण म्हणतो. मी मगाशी जे म्हटलं ना की नेमकं व्याधीचं कारण काय ना हे मी शोधलं गेलं पाहिजे. आता ज्या वेळेला पॅरालिसिस सारख्या गोष्टीकडे मी पाहतोय त्यावेळेला जर इकोस्प्रिन 150 ही जर ह्या रुग्णांनी गोळी कंटिन्युअसली घेतलेली असेल 5-7 वर्ष तर त्या गोळीचा डोस 1 महिना 2 महिने 6 महिन्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानी तो कमी केला गेला पाहिजे. तो कमी न करता मी माझ्या मनाने जर 150 घेतो आहे तर मी माझ्यासाठी दुखणं ओढून घेतोय.
1: अगदीच, खरं तर खूप गंभीर आणि महत्वाचा विषय आपला चाललेला आहे. आपले श्रोते आपल्याशी अजून प्रश्न विचारू पाहत आहेत आपल्याला.
0: जरूर.
1: हॅलो,
2: नमस्कार.
0: नमस्कार,
1: बोला, प्रश्न विचार.
2: वारंवार हाताला मुंगे आणि या प्रश्नाचं उत्तर पाहिजे काही मला.
0: आता बऱ्याच वेळेला हाताला वारंवार मुंगे येणं हा जो प्रकार असतो हा पॅरास्पायनल मसल स्पाझम म्हणजे मणक्याच्या तिथले जे नॅचरल कर्व आहे हा जाऊन तो नैसर्गिक कर्व जाऊन सर्वायकल स्ट्रेटनिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे मणक्याच्या मधला नैसर्गिक जो गोलावा आहे किंवा नैसर्गिक कर्व आहे तो जाऊन ते मणक्या हळूहळू आसपासच्या स्नायूंमधला कडकपणा वाढल्यामुळे ते स्नायू त्याला जास्त ओढून धरतात आणि ते मणके सरळ व्हायला सुरुवात होतात म्हणजे तो कर्व जातो. याचा परिणाम म्हणून त्यातल्या नर्व दबल्या जातात. आता अशा कंडिशन मध्ये जर मी ऑपरेशन करून घेतलं तर तो कर्व पुन्हा कसा येईल त्याच्याने.
1: बरोबर,
0: ऑपरेशन करून घेतल्यानंतर ती जी काही डिस्क आहे ती फ्री करता येईल किंवा त्याला इम्मोबिलाइज करता येईल क्लिप टाकून किंवा करून. तर ह्याच्यासाठी म्हणून तो आलेला जो आखडलेपणा आहे पॅरास्पायनल मसल स्पाझम जो आहे तो स्पाझम रिलीज करण्यासाठी म्हणून मी मन्याबस्ती, पिंडस्वेद, योग्य पद्धतीचे व्यायाम, त्याचं लवचिकता मेंटेन ठेवणं ह्या गोष्टी मी केल्या गेल्या पाहिजेत. आता खूप लोक आम्हाला क्लिनिकमध्ये आल्यानंतर प्रश्न विचारतात, डॉक्टर माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे किंवा गॅप कमी झालाय. आम्ही त्यांना सांगतो मुळात ही रचना स्प्रिंग सारखी आहे. मग स्प्रिंगची ऍक्टिव्हिटी मुळात कशासाठी आहे, ती लवचिकता आहे ना, ती आकुंचन प्रसरण पावणं ह्याच्यासाठीच ती आहे. तो गॅप वाढत असेल किंवा तो कमी होत असेल आपल्याला अशी औषधं देता येऊ शकत नाहीत कधीच कोणाला की तो गॅप भरून निघेल का.
1: बरोबर,
0: मुळात तो गॅप नैसर्गिक असणं, तो अतिरिक्तही प्रमाणात नको आणि तो खूप जवळही आलेला नको. हा नैसर्गिक लवचिकपणा मला कसं मेंटेन ठेवता येईल ना या अनुषंगाने मी काम केलं गेलं पाहिजे. ही स्प्रिंग आहे याचा लवचिकपणा मेंटेन केला की मणक्याचे जवळजवळ 70-75% आजार दूर होतात.
1: अच्छा, आपले श्रोते आपल्याशी बोलू पाहत आहेत. हॅलो हॅलो
3: हॅलो,
1: नमस्कार.
3: हां नमस्कार.
1: हां, प्रश्न विचार आपला.
3: कशामुळे होतो?
0: आता संधिवात हा कशामुळे होतो हा खरं तर प्रश्न ताईंनी जो विचारलेला आहे ह्यामध्ये बऱ्याच वेळेला कोरडं अन्न घेणं म्हणजे मी टिफिन जर घेऊन जात असेल तर मी कोरडा टिफिन घेऊन जात असेल तर तो शरीरामध्ये योग्य प्रकारात त्याचा ओलावा मिसळला जाऊन तो माझ्या आतड्यांकडनं शोषला जाणं ह्याच्या बाबतीतल्या गोष्टी घडतच नाहीत. म्हणजे कोरडा आहार घेणं,
1: बर,
0: शीत गुणात्मक आहार घेणं म्हणजे फ्रीज्ड फूड जे आहे हे याच्या पाठीमागचं मोठं कारण ठरतं. त्याच्यानंतर मी खूप थोड्या प्रमाणात अन्न घेतोय हे हल्लीचे जे फिटनेस फॅनॅटिक्स किंवा डायट फॅनॅटिक्स ज्याला आपण म्हणतो ना म्हणजे फिटनेस फ्रिक्स किंवा डायट फ्रिक्स ह्या लोकांमुळे खूप मोठ्या प्रमाणात ह्या आजाराचं एक तर पायाभरणी होतीये. पूर्वी जसं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं की अकाली वार्धक्यामुळे मणक्याचे आजार जसे सुरू झाले तसं अकाली वार्धक्यामुळे हे

0: संधिवाताचे आजार सुरू झालेले आहेत. बऱ्याच वेळेला संधिवात आणि अमवात या दोन गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गल्लत केली जाते. संधिवात हा खूप वेगळ्या कारणामुळे घडतो, अमवात हा खूप वेगळ्या कारणामुळे घडतो. वाताची तपासणी म्हणजे मला वात काढून दाखवा रे शरीरातला असं जर कोणाला म्हटलं तर आपल्याला सांगता येणार नाही. आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे पित्तम पंगू कफम पंगू पंगव मलधात व्हा वायू संत्र यंत्र धरा. हे वायू प्रकरण जे आहे ना, हे वात प्रकरण जे आहे ना, हे माझ्या शरीराचं सगळं संचलन करतंय. आता ह्या संचलनामध्ये, ह्या चलनवलनामध्ये ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होतो ना, त्यावेळेला प्रॉब्लेम निर्माण व्हायला सुरुवात होतात. आता हे डिजनरेटिव्ह चेंजेस जर घडत असेल माझ्या शरीरामध्ये, आज मी खाल्लेलं अन्न जर मला पचत नाहीये, मी दोन पोळ्या खाल्ल्या आहेत आणि त्या जर मला पचल्या नाहीत, तर त्याच्यापासून वेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होणार. मग माझ्या शरीराला व्यवस्थित पद्धतीने पोषण नाही मिळणार. पोषण नाही मिळालं की मी उत्तम खातोय पण माझ्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे, आयर्न कमी आहे, फॉलिक ऍसिड कमी आहे, व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी आहे. हे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं आणि मांसाहाराचं खूप सांगडी बऱ्याच वेळेला घातली जाते. आता हाही खरं वादाचा मुद्दा आहे, मी ह्याच्यात नाही पडत. आयुर्वेदानुसार अभिप्रेत ज्या गोष्टी आहेत ना, की जोपर्यंत तुमचं लिव्हर व्यवस्थित पद्धतीने काम करत नाही ना, तोपर्यंत तुमच्या शरीरातलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व नॉर्मलला असू शकत नाही.
1: अच्छा, बरं बरं.
0: मग ते खड्डे बुजवण्यासाठी दर 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी त्याच्यात मुरुम टाकला की 8-15 दिवस ते राहतं, पुढचा काही इव्हेंट घडला की ते काही कालानंतर ते निघून जातं, खड्डा पुन्हा आहे तसाच आहे. मग हे खड्डे आपण भरत किती दिवस बसणार आहोत? मी माझ्या शरीरातला अग्निमांद्य जोपर्यंत दूर करत नाही ना, तोपर्यंत हे सगळे प्रकार नॉर्मलला येऊ शकणार नाही. अनेक लोकांमध्ये आम्ही ही गोष्ट बघितलेली आहे की अंगावर पित्त उठायला सुरुवात झालं. हिस्ट्री विचारल्यानंतर लक्षात आलं की नाही, आमच्या घरात पेंटिंगचं काम सुरू झालं तेव्हापासून मला हा त्रास सुरू झाला. हे पण आम्हाला क्लिनिकमध्ये आल्यानंतर आम्ही ज्या वेळेला हिस्ट्री काढतो त्यावेळेला हे लक्षात येतं. मग हे त्या पेंट मधनं गेलेलं जे विष होतं शरीरामध्ये, ते जोपर्यंत मी बाहेर काढत नाही तोपर्यंत हा त्रास होणार. तसं पोस्ट व्हायरल आर्थ्रॅल्जिया हाही त्याच्याच अनुषंगाने. मला वाटतं पुढचा एक प्रश्न येतो.
1: आपल्याला प्रश्न विचारतात आपले श्रोते. हॅलो हॅलो.
2: हा मॅडम नमस्कार.
1: नमस्कार. हा बोला, प्रश्न विचारा आपला.
2: मॅडम 40-42 वर्ष वय आमच्या पाहुण्याच, ते साध्यातला त्यांना कमरेपासून खाली वस्ताच येत नाही, मनक्याचा प्रॉब्लेम सांगितलेला डॉक्टर.
0: त्याला काय उपचार करता येतील असा प्रश्न आहे ना आपला.
2: सुरुवातीला त्यांना वाटच सांगितलं होतं आणि आता साहेब आता आहे ना सध्या स्टेप म्हणजे कमरेपासून.
0: आता वेगवेगळ्या प्रकारचे ज्या औषधी घेतल्या जातात, मी जसं तुम्हाला इकोस्प्रिन बद्दल सांगितलं, तसंच अशा काही औषधी आहेत की ज्याच्याने शरीरातलं युरिक ऍसिड वाढायला सुरुवात होतं.
1: अच्छा.
0: आता आयुर्वेदामध्ये ह्या गोष्टींचा म्हणजे इकोस्प्रिनचा आयुर्वेदामध्ये कुठेच उल्लेख आलेला नाही आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बीपी साठीची दिल्या जाणाऱ्या औषधांचा आयुर्वेदामध्ये कुठे उल्लेख आलेला नाही आहे. पण आयुर्वेद हे सांगतं की कुठल्या गोष्टीचा गुणधर्म काय असेल तर त्याचा परिणाम काय होईल. जसं मी मगाशी म्हटलं की यानायान म्हणजे प्रवास केला, मी घोड्यावरनं प्रवास केलेला असेल, खूप घोड्यावरनं प्रवास केल्यानंतर मला काय आजार होईल. तर मी आत्ता घोडा वापरत जर नसेल किंवा रथ वापरत नसेल तर मी ह्याचा संदर्भ आत्ताच्या युगामध्ये किंवा आत्ताच्या कालावधीमध्ये कुठल्या गोष्टीशी जोडेन. मी बाईकवर खूप जास्त वेळ प्रवास केलेला आहे, रोजचा माझा 20-25-30 किलोमीटर 40 किलोमीटरचा प्रवास आहे, साहजिकच तो वारा मला त्रास देणार आहे.
1: बरोबर.
0: आता अशा कंडिशन्समध्ये ज्या वेळेला मी वेगळ्या प्रकारची बीपीसाठीची औषधं घेतलेली असतात, बराच वेळ प्रवास माझा झालेला असेल, किंवा हाय प्रोटीन डाएट म्हणून मी जर काही मटकी हरभरा उडीद वाटाणा अशी हाय प्रोटीन असलेली अन्नद्रव्य जर मी सेवन केलेलं असेल, खूप जास्त प्रमाणात नॉनव्हेज घेतलेलं असेल, तर हे वाढलेलं युरिक ऍसिड माझ्या छोट्या सांध्यांमध्ये जायला सुरुवात होतं.
1: अच्छा.
0: मग आता ज्या वेळेला एक्सरेज केले जातात त्यावेळेला ते लक्षात येतं. काही काही वेळेला तर आम्ही हीही गोष्ट बघितलेली आहे की पेशंट्समध्ये युरिक ऍसिडच्या लेवल्स नॉर्मल असतात, पण ज्या वेळेला पेशंटना आम्ही आयुर्वेदाच्या नुसार वातरक्ताची चिकित्सा द्यायला सुरुवात करतो, तर त्यावेळेला हे मणक्याचे हे जे आजार आहेत हे सुद्धा दूर झालेले दिसतात. मग ह्याच्यासाठी म्हणून वाढलेला वात कमी करणं हे जसं आवश्यक आहे तसं तो वात का वाढलाय ना हे पण तितकंच महत्वाचं आहे पाहणं.
1: अच्छा डॉक्टर, खरं मणक्यांचे जे वेगवेगळे आजार झालेले असतात लोकांना, तर पट्टा हा गोष्ट ही गोष्ट एकदा चिकटली अंगाला म्हणजे तो कमरेचा असू देत नाही तर मानेचा असू देत, तर तो पट्टा डॉक्टरांनी एकदा सांगितलं की आता पट्टा तुम्ही वापरायला सुरुवात करा, तर तो कायम आयुष्यभर तो वापरावाच लागतो का मानेचा नाही तर कमरेचा, की तो काही तुम्ही जसं सांगितलं योगासनं किंवा पट्टा काही काळ वापरून तो नंतर जाऊ शकतो याविषयी.

0: थोडं सांगाल?
1: नक्कीच तो जाऊ शकतो. तो मुळात मला जर मानेला थोडासा आधार देणं अपेक्षित असेल काही दिवसांसाठी, जसं पाय फ्रॅक्चर झालेला आहे तर मी काही दिवसांसाठी ते प्लास्टर करतो, मी परमनंट तो क्रॅक भरून येईपर्यंत तो ठेवेन, ती मी परमनंट ठेवणार नाही ती गोष्ट. तसं मणक्याला काही दिवसासाठीचा सपोर्ट म्हणून आपण मानेचा पट्टा किंवा सर्वेकल कॉलर झाला मी म्हणतो किंवा लंबर सपोर्ट जो आहे तो तात्पुरता स्वरूपाचा तो असावा, पण पोश्चर करेक्शनच्या दृष्टिकोनातूनच्याच गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. कारण बऱ्याच ऑफिसेसमध्ये पाय पूर्ण जमिनीवर न टेकणं हा एक प्रकार मोठ्या प्रमाणात घडतो. तर आपल्या बसण्याच्या अँगल्स करेक्ट आहेत का हे आपण बघितलं गेलं पाहिजे. खुर्चीचा अँगल माझा जर करेक्ट नसेल आणि मी जर त्या अनुषंगाने माझी खुर्ची बदलली नाही तर माझ्या पाठीमागे तो कमरेचा दागिना आयुष्यभर लागणार आहे.
0: खरंय खरंय.
1: मग तो फूट सपोर्ट घेणं, व्हेरिकोज वेन्सचे प्रॉब्लेम हल्ली महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आता वाताचा संबंध इथे कसा येईल, तर ज्या वेळेला चलत्व थांबलं, रक्ताभिसरण क्रिया जी आहे ही ज्या वेळेला थांबली कुठल्याही महिलेला, आज साधारणपणे 2.5-3 तास सकाळी 2.5-3 तास संध्याकाळी म्हणजे 6

0: वर्षभर लागणार आहे.
1: खरंय खरंय.
0: मग तो फूट सपोर्ट घेणं, व्हेरिकोज वेन्सचे प्रॉब्लेम हल्ली महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आता वाताचा संबंध इथे कसा येईल, तर ज्या वेळेला चलत्व थांबलं, रक्ताभिसरण क्रिया जी आहे ही ज्या वेळेला थांबली, कुठल्याही महिलेला आज साधारणपणे 2.5-3 तास सकाळी, 2.5-3 तास संध्याकाळी, म्हणजे 6 तास जर ती महिला आपली भगिनी ती जर ओट्यापाशी एकाच ठिकाणी उभी असेल ती, तर रक्ताभिसरण होणारच नाहीये. आणि मग असं न झालेलं रक्ताभिसरण, मुळात रक्ताचा चलत्व हा गुणधर्म आहे ना,
1: बरोबर,
0: ते रक्ताभिसरण व्हायला पाहिजे. ते न होता जर एकाच ठिकाणी आपण उभा आहोत, मग ते साचलेलं रक्त ते कुठे जाणार आहे? मग ते अशा वेळेला त्या रक्तवाहिन्यांमधले व्हॉल्व्स डिस्टर्ब होणं, स्पायडर वेन्स दिसणं, मग त्या ठसठसणं, ह्या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. याच्यासाठी आम्ही सोपे उपाय सांगत असतो की तुम्ही रोज चालायला सुरुवात करा. पोटरीमध्ये जो एक मसल आहे सोलियस नावाचा, तो नैसर्गिक फुग्यासारखा काम करतो, मॅन्युअल हार्ट येते. हे ज्या वेळेला आपण वापरायला सुरुवात करू, त्यावेळेला ते साचलेलं रक्त माझं नैसर्गिक पद्धतीने प्रवाहामध्ये यायला सुरुवात होईल, चलत्व त्याचं व्यवस्थित बॅलन्स व्हायला सुरुवात होईल.
1: बरोबर. डॉक्टर, तुम्ही आता पोस्चरचा उल्लेख केला, तर पुष्कळ जणांना असा प्रश्न असतो की झोपताना कसं झोपावं किंवा कशावर झोपावं. आता वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आरामाचे साधनं आले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या उशा गाद्या अशा आलेल्या आहेत बाजारामध्ये, आणि झोपण्याची स्थिती पद्धत, पाठीवर सरळ झोपावं, कुठल्या कुशीवर झोपावं, तर याविषयी जरा मार्गदर्शन करावं.
0: आता डाव्या कुशीवर झोपणं हे उत्तम सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, पण आम्ही पेशंट्सना सांगताना सांगतो की शक्यतो स्टिफ कडक काही खाली असू द्या, आणि त्याच्यावर कापसाची गादी वापरा. वेगळ्या प्रकारचे लंबर सपोर्ट्स किंवा स्पायनल सपोर्ट्स हे जरी आलेले असले किंवा हे जरी झालेलं असलं, तरी देखील जोपर्यंत तो माझ्या पाठीचा मणका रिलॅक्स होत नाही, तोपर्यंत मला त्याच्यातून पूर्ण मुक्ती मिळणार नाहीये. आणि मी जर 6-7 तास चुकीच्या पोझिशनमध्ये मी झोपलेलो असेल, खूप जणांना 2-2, 3-3 उशा घेऊन झोपण्याची सवय असते,
1: अगदी, आणि खूप जणांना पालथ
0: झोपायची सवय असते. आता ह्या कंडिशन्स मध्ये लहान मुलं पालथी झोपतात, पण मुळातच त्यांचं शरीर किती लवचिक आहे. एखादा लहान मुल दिवसभर जसं ऍक्टिव्हिटीज करते ना, तसं 25 वर्षाचा तरुण सुद्धा दिवसभर तशा ऍक्टिव्हिटीज करू शकणार नाही. तितकी लवचिकता जर आपण आपल्या मणक्याची जपायला सुरुवात केली ना, तर तो खूप चांगला म्हणजे तोच उपचार ठरेल खरं तर. तर रात्री झोपताना माझा वैयक्तिक सल्ला असा असेल की प्रत्येकाने पाठीवरच झोपलं गेलं पाहिजे, पृष्ठवंशावरच झोपलं गेलं पाहिजे. अतिशय पातळ एखादी उशी घ्यावी, नसता आपल्या एखाद्या चादरीची घडी करून ती मानेखाली घ्यावी. रात्रभर जर मी 2-3 उशा ठेवून जर हे करत असेल, तर मी दिवसभर मोबाईल 7 तास बघितल्यानंतरची माझ्या मानेची परिस्थिती काय होईल? त्याच परिस्थितीमध्ये मी रात्रभर माझ्या मानेला ठेवतोय, आणि मग सर्वायकल स्ट्रेटनिंग व्हायला सुरुवात होते, आणि मग पुढचे प्रॉब्लेम सुरू होतात.
1: नक्कीच नक्कीच. एक श्रोते आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो.
2: हॅलो. हा मॅडम. हॅलो. नमस्कार.
0: मी
2: बिंगारून बोलतोय, विवेक कवडे.
0: हा बोला
2: डॉक्टरांना. मला असं प्रश्न विचारायचा होता की सकाळी झोपेतून उठल्यानंतर असं पाठीला आहे ना एकदम स्ट्रेस येतो, नाही का असं? आम्ही एका अंगावर झोपतो ना, आणि त्या एका अंगावरून दुसऱ्या अंगावर हे करताना ना एकदम पाठीला नाही का मणक्याला वगैरे त्रास होतो, नाही का?
0: हा. आता एका कुशीवर ज्यावेळेला आपण झोपतो किंवा एका अंगावर झोपतो, तेव्हा माझा खांदा आणि माझी मान याच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर आहे. ही मान रात्रभर तरंगलेल्या अवस्थेमध्ये किंवा ताणलेल्या अवस्थेमध्येच असते. आता ह्या कंडिशनमध्ये दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी सकाळी उठतोय, त्यावेळेला त्या मानेवर ऑलरेडी, त्या स्नायूंवर ऑलरेडी 6-7 तासाचा ताण पडलेला आहे.
1: बरोबर.
0: ते पूर्ववत येण्यासाठी म्हणून, त्याची लवचिकता मेंटेन होण्यासाठी म्हणून सुरुवातीचा एक 1/2 पाऊंड तास निघूनच जाणार आहे. म्हणून मी मगाशी जे म्हणत होतो की सगळ्या जणांनी पाठीवर झोपणं हा सगळ्यात उत्तम झोपेचा पोझिशन असेल किंवा पोश्चर असेल, की जेणेकरून त्या पाठीला व्यवस्थित पद्धतीने सपोर्ट मिळतो आणि मणक्याची अलाइनमेंट व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. आता आत्ताचे जे श्रोते जे होते त्यांनी जो प्रश्न विचारला, एका कुशीवर झोपण्याने होतं काय की त्या बाजूचे स्नायू बऱ्यापैकी आखडले जातात. पुन्हा आला पॅरास्पायनल मसल स्पाझम. तो मसल स्पाझम करेक्ट करता करताच सकाळचा 1/2-1 तास निघून जातो. व्यायामाचा अभाव, संध्याकाळचा सुरू असलेला पंखा, ह्या सगळ्यामुळे जो वात वाढतो ना, त्याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी म्हणून जोपर्यंत व्यायाम केला जात नाही तोपर्यंत ते नॉर्मल येऊ शकत नाही.
1: अच्छा अच्छा. डॉक्टर, खरं तर आपण वात विकार याच्याविषयी पण बोलतो आहोत आणि मणक्यांचे आजार, तर मणका निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या श्रोत्यांना शेवटी जाता जाता काय संदेश द्याल की मणका निरोगी ठेवण्यासाठी आहार विहार किंवा सगळ्याच दृष्टीने?
0: आता थोडं मणका हा एकमेव हे न घेता मी ओव्हरऑलच वात व्याधी या अनुषंगाने आपण घेऊयात, कारण मणका आलं की स्नायू आले, स्नायू

0: हे मग ते पाठीचे असोत किंवा मग फ्रोझन शोल्डर सारखा आजार असो, त्याच्यानंतर टेनिस एल्बो असो, हे सगळे प्रकार जे आहेत ना हे कुठे ना कुठे स्नायू आखडल्यामुळे, तिथला वात वाढल्यामुळे घडणारे सगळे प्रकार आहेत. मग वात वाढण्याच्या पाठीमागची जी जी कारणं आहेत ना, त्याच्यामध्ये मी जर थोडासा बदल करायला सुरुवात केली तर ते खूप चांगला परिणाम देईल मला. रात्रीचं उशिरापर्यंतचं जागणं हे बंद केलं गेलं पाहिजे.
1: अच्छा.
0: विरुद्ध आहार सेवन बंद केलं गेलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन शेक्स असतात, वजन कमी करण्यासाठी म्हणून प्रोटीन शेक घ्यायला सुरुवात केली आणि काही कालानंतर माझ्या मणक्यातले किंवा माझ्या हाडांमधलं कॅल्शियम कमी झालं, अशी खूप उदाहरणं आत्ता सध्याला सापडत आहेत. मग वजन वाढलंय का ह्याच्यावर विचार न करता मी एखाद्याचं प्रोटीन शेक घेत असेल तर तो त्रासदायक आहे. दिवसभर मी थकलेलो आहे, संध्याकाळच्या वेळेला मी जिम केलाय, जिमला जाऊन आलेलो आहे, येताना मी पिझ्झा घेऊन आलोय किंवा वडापाव घेऊन आलेलो आहे किंवा एखादा प्रोटीन घेतलेला आहे, ही गोष्ट धोकादायक आहे कारण माझा ऑलरेडी अग्निमांद्य आहे. ह्याच्यासोबत हल्लीचे जे डायट फॅनॅटिक्स मी मग अशी म्हटलं ना की अल्पभोजन म्हणजे योग्य आहार न घेता, माझ्या प्रकृतीला जो आवश्यक आहे तो आहार न घेता मी काहीतरी उगाच संध्याकाळच्या वेळेला थोडासा भात खायचा,
1: अच्छा,
0: अशा प्रकारमुळे सुद्धा शरीरातलं डिजेनरेशन मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होतं. आत्ताचे मी सरसकट सगळेजण नाही म्हणणार पण सेल्फ प्रोक्लेम्ड जे डायटिशियन्स आहेत ना यांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे सुद्धा बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आम्ही क्लिनिकमध्ये बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर जोपर्यंत आपण मुळापासून काम करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला परमनंट परिणाम जो आपल्याला अपेक्षित असतो तो मिळणार नाही. तर मी जाता जाता श्रोत्यांना हे सांगेन की रात्रीचं जागरण टाळा, मला ज्या गोष्टी पचतायत त्या खा, टी व्ही मोबाईल समोर बसून जेवणं हे अत्यंत धोकादायक कॅटेगरीमधलं आहे, अतिसेवन त्याच्याने होतं. अजिनोमोटो सारखा चव वाढवणारा पदार्थ जर माझ्या जेवणामध्ये असेल रोज आणि असं जर जेवण मी रोज घेत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स आहेत, आणखीन पॅकेट मध्ये असलेले जे काही फूड्स आहेत, वेगळे मसाले जे आहेत त्याच्यामध्ये अजिनोमोटो असतं आणि मग ह्याची सवय लागल्यामुळे मी ओव्हर इटिंग करतो किंवा डाएटच्या फंदात पडून, मी चुकीच्या डाएटच्या फंदात पडून टू बी मोर स्पेसिफिक, मी आहार कमी करायला सुरुवात करतो किंवा दिवस दिवस मी उपाशी राहायला सुरुवात करतो. ह्या सगळ्या गोष्टींनी मोठ्या प्रमाणातला वात वाढतोय. तर मी श्रोत्यांना ही एक सूचना देईन की थोडंसं आत्मपरीक्षण किंवा सिंहावलोकन जे आपण म्हणतो ना की माझा आजार सुरुवात किती दिवसांपूर्वी झाला आणि मग त्याची सुरुवात होण्यापूर्वी अशी काय गोष्ट घडलेली होती ह्याच्यावर जर आपण विचार केला ना तर नक्कीच मोठ्या प्रमाणातला आपल्याला उत्तर सापडू शकेल आणि चांगला परिणाम त्याच्यात
1: नक्कीच. म्हणजे आता आपण तर स्वतः तुम्ही सांगताय त्याच्याप्रमाणे जीवनशैली अवलंबली पाहिजे आणि इथून पुढची येणारी जी आपली पिढी आहे त्यांचा सुद्धा आपल्या जे आपण दिनचर्या आपण जी सांगितली तसं जर आपण त्यांच्या पुढे आदर्श ठेवला तर नक्कीच पुढे पण हे विकार किंवा हे आजार किंवा तुम्ही जी काही मार्गदर्शन आता केलं तर ते नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. तर डॉक्टर, तुम्ही आज आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओत आलात आणि मणक्यांचे आजार आणि वातविकार याविषयी आपल्या श्रोत्यांना अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं, त्यांच्या शंकांचं निरसन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार.
0: आकाशवाणीने मला इथे बोलवलं आणि श्रोत्यांबरोबर संवाद साधण्याचं संधी दिली त्याच्याबद्दल श्रोत्यांना आणि आकाशवाणीला मनपूर्वक धन्यवाद. मला अशी अपेक्षा आहे की ह्या कार्यक्रमानंतर प्रत्येकजण आपल्या लाईफस्टाईलवर, नियमित व्यायामावर आणि खाण्यावर थोडंसं लक्ष ठेवेल आणि जीवनशैलीमध्ये नक्की सुधारणा करून आरोग्याकडे वाटचाल केली जाईल. नमस्कार,
1: धन्यवाद.
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834252565. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 9282012225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या

0: पांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
0: संपर्क 232-29-29.
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकारतज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90-282-12-225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
0: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
0: संपर्क 232-29-29.
5: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. विषय होता मणक्याचे आजार आणि वातविकार. सहभागी तज्ज्ञ होते आयुर्वेदाचार्य आनंद नांदेडकर. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन केलं होतं प्रज्ञा असणीकर यांनी. सादरकर्ते होते सुदाम भटुळे. तंत्रसहाय्य केलं होतं रावसाहेब देशपांडे आणि संतोष साबळे यांनी. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड यांच्यात लीड्स इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
6: Briefly held the exit of the captain who's been stumped smartly by Ghosh and off the bowling of Nandini and one casualty in the inside with Patil the off spinner, you know, just bowled one ball and she had a nasty fall, she slipped and she suffered an ankle injury. Say Overjik, Overjik, she's the new batter in and the batter at the other side is Richke, Netherlands. 96 for 4, one ball to go in the 15th over and the target they're chasing now looks very unrealistic. 210, Nandini with the last ball of her third over, bowls Fuller and lifted in the air, wide of Minon. It'll be cut off by Jemima Rodrigue. She does well to cover. Have to run 15 metres. Couple of runs here. And after 14 overs, Netherlands a 4 for 98.
7: 14 ओवर की समाप्ति पर 98 रन पर 4 विकेट इस समय नीदरलैंड्स का स्कोर है, जो 4 खिलाड़ी आउट हुए हैं. हीथ सीजर्स, स्कॉट स्मृति मंधाना, बोल्ड कीर्ति शर्मा 21 रन, मेलकन बोर्ड कॉट जेमिमा रॉड्रिक्स, बोल्ड दीप्ति शर्मा 15 रन, बबेट डेलीट स्टंप, ऋचा घोष बोल्ड, नंदी शर्मा 28 रन और स्टीव कैलिस जिनको सैफ अली ने बोल्ड किया था 18 रन के स्कोर पर. और इस समय चार विकेट जो गेंदबाजी का सिलसिला है, नंदी शर्मा ने 3 ओवर में 22 रन दे के 2 विकेट लिए, सैफ अली वर्मा ने 3 ओवर में 20 रन दे के 1 विकेट लिया है और पाटिल जैसा कि इंजर्ड होकर चली गई थी एक गेंद फेंकी थी, श्री चंडी ने 2 ओवर में 11 रन दिए, कोई विकेट नहीं, और दीप्ति शर्मा ने 2 ओवर में 18 रन देकर 1 विकेट लेने में सफलता हासिल की. तो इस समय नीदरलैंड जूझ रही है भारतीय आक्रमण के समक्ष. 14 ओवर का खेल पूरा हो चुका है, डिसीजन को रिव्यू किया गया है, देखना है अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ इशारा किया है और तीसरे अंपायर अब टीवी पर देखकर टीवी अंपायर लॉरेन एगेन बैग टीवी अंपायर की भूमिका इस मैच में निभा रही हैं और डिसीजन जिस तरह से आपको हम निरंतर बता रहे हैं कि गेंद को स्वीप करना चाहा था और गेंद उनके बूट पे लगी है, देखना है गेंद बैठ के कहीं किसी किनारे भीतरी किनारे से तो नहीं लगी, यही देखना है. और अगर नहीं लगी तो फिर उसकी क्या दिशा रही है, क्या गेंद स्टंप्स को छूकर निकल रही है या स्टंप्स के पास से निकल रही है,

एफ एम बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला हिंदी बातम्या.